ध्यानात्मक आसनात बसा। आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया। भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा। प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा। हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका। प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा। 1 2 1 2। प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो। ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या। उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये। भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे। अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल। भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं। सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय

यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्त्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे

मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे। हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा। जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो। रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे। अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा। त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील। हरिओम।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ग दी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज रविवार, आषाढ़ कृष्ण चतुर्थी अर्थात 2 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र। आज संकष्ट चतुर्थी आहे। महत्त्वाच्या शहरांमधले चंद्रोदय जाणून घेऊयात। नागपूरमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:12 आहे। बंगलोरमध्ये चंद्रोदय रात्री 9:17 होणार आहे। दिल्लीमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:19 आहे। छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या ठिकाणी चंद्रोदय रात्री 9:28 होणार आहे। पुण्यामध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:32 आहे। चिपळूण, राजापूर, सावंतवाडी, कणकवली, वेंगुर्ला, म्हापसा, मारगाव, फोंडा, पणजी या सर्व ठिकाणी चंद्रोदयाची वेळ रात्री 9:33 आहे। कोल्हापूरमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:33 आहे। तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अलिबाग, पनवेल आणि पालघर या सर्व ठिकाणी चंद्रोदय रात्री 9:36 होणार आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन। आत्मा या शब्दाचे चार अर्थ आहेत। पहिला अर्थ आहे प्रत्येक जिवंत व्यक्तीच्या अंतर्यामी राहून तिच्या सर्व जीवन व्यापारांचं नियंत्रण करणारी देहभिन्न सूक्ष्म सद्वस्तू म्हणजे आत्मा। मृत्यूसमयी ही सद्वस्तू स्थूल देहाला सोडून जाते। आत्मा या शब्दाचा दुसरा अर्थ एकामागून एक असे अनेक अनुभव आपल्याला येत असतात त्यांना आश्रयभूत असणारं स्थिर द्रव्य म्हणजे आत्मा। उदाहरणार्थ लहानपणी प्राथमिक शाळेत गेलेला तो मी आज कॉलेजमध्ये शिकत आहे असा तादात्म्य प्रत्यय येतो। या प्रत्ययाचा विषय आत्मा। जी लेखणी मी पाहतो तिलाच मी स्पर्श करतो हे भिन्न अनुभवांमधलं ऐक्य संपादण्याचं कार्य आत्म्याकडून होतं। आत्म्याचा तिसरा अर्थ आहे मी ज्ञानी आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे इत्यादी ठिकाणी मी किंवा अहम म्हणून ज्याचा प्रत्यय येतो तो आत्मा। आणि चौथा अर्थ आहे जो स्वतःच्या ज्ञानाचा विषय होत नाही तो केवल प्रमाता म्हणजे आत्मा। घटादी पदार्थांच्या ज्ञानाप्रमाणे त्याचं ज्ञान निर्माण होत नाही किंवा तसं ज्ञान होण्याची गरज नाही कारण आत्मा हा स्वयंप्रकाशी आहे।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया संत भानुदास महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रीराम, 2 ऑगस्ट. आपल्या मीचं स्वरूप आनंदमय आहे. इच्छित वस्तू मिळणं यात समाधान असतंच असं नाही, ती इच्छाच नाहीशी करणं यात समाधान आहे. हाव संपेल तेव्हाच समाधान होईल. याकरता वासनाक्षय कशाने होईल ते पाहावं, कशात सुख आहे, कशाची कास धरावी, इकडे लक्ष द्यावं. खरा आनंद आणि समाधान भगवंताचं होण्यातच आहे. भगवंता, तुझ्या वाचून माझं कोणी नाही हे ज्या दिवशी मनाने पक्क ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल. जितकी विषयाची आवड धरावी तितकं दुःखच पदरात येतं. विषय सुख न मागताही येतं, परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे ते मागत कशाला राहायचं. माझ्या मागे राम आहे म्हटलं म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचं कारण नाही. भगवंताचा आधार कायम ठेवला की विषयांची नाही भीती वाटत. नेहमी अनुसंधानात राहिलं म्हणजे मग सावधच राहिल्यासारखं आहे. दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो, पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो. इतकंच नव्हे तर आदल्या दिवसाची परिस्थिती, संकट आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात. याचा अर्थ असा की परिस्थितीत बदल होत नाही. दिवाळीचा दिवस हा दिवस या नात्याने निराळा नाही, पण काल आपण जे केलं ते दिवाळीच्या दिवशी आपण करत नाही हाच मुख्य फरक होय. आपण दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो हे जर खरं, तर तसा तो आपण नेहमीच का करू नये? आपल्याला नेहमीच दिवाळी असावी, आपण नेहमीच आनंदात राहावं आणि त्याकरता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा. आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी आनंद करतो, मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्याच आश्रयाला नेहमी का न जावं? भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचं महत्त्व वाटत नाही. भगवंताचं स्वरूपच मुळी आनंदमय आहे. असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो याला कारण भगवंताला प्रकट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करत असतो. आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच, पण त्याचबरोबर मी सुद्धा आहे. हा मी कोण हे जाणण्याकरता इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा. म्हणजे आपल्याला या मीचं स्वरूपही आनंदमय असल्याचं प्रत्ययाला येईल. अशी परमात्म्याची ओळख करून घेणं ही खरी जीवनाची सुरुवात आहे, आणि परमात्म्यात विलीन होणं हेच जीवनाचं सर्वस्व आहे. ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00।
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00। श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांची कीर्ती दिवसेंदिवस वाढतच होती। खूप दूर दूरहून स्वामींच्या दर्शनाला लोक नित्य यायचे। स्वामी कधी कधी 8-15 दिवस राजवाड्यात राहत, त्यामुळे काय व्हायचं तर फक्त स्त्रियांना राजवाड्यात जायला परवानगी असल्यामुळे पुरुषांना स्वामींचं दर्शनच होत नसे। राजवाड्याच्या बाहेर लोक झुंडीच्या झुंडींनी येऊन थबकत। अशा वेळी स्वामी काय करायचे तर संध्याकाळी राजवाड्याच्या सज्जात येऊन उभे राहायचे। लोकांना लांबून का होईना स्वामींचं सुंदर दर्शन व्हायचं। स्वामी अंतर्ज्ञानाने एखाद्या आर्त भक्ताची दुःख कहाणी समजावून घ्यायचे आणि फक्त त्यालाच सेवकांमार्फत राजवाड्यात बोलावून घ्यायचे, त्याचं दुःख समजून घ्यायचे आणि त्याला योग्य तो उपदेश करून केवळ स्पर्शाने त्याचे दुःख हलके करायचे, त्याला प्रसाद द्यायचे। स्वामींच्या केवळ दर्शनासाठी लोक येत होते। खूप वेळेला स्वामी वटवृक्षाखाली बसायचे। पहाटेपासून लोकांची रीघ लागलेली असायची। मध्यरात्रीपर्यंत स्वामींना पाहण्यासाठी लोक गर्दी करायचे। महाराजांना क्षणाची विश्रांती मिळायची नाही। स्वामी सर्वांना मार्गदर्शन करायचे, सर्वांच्या अडचणी सोडवायचे। फक्त स्वार्थी आणि आपमतलबी लोकांना अक्षरशः घालवून द्यायचे। परमभक्तांवर मात्र स्वामी प्रेम करायचे। श्री स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्म आहेत ह्याची सर्वांनाच खात्री पटलेली होती। स्वामींच्या अतर्क्य लीला हा सर्वांचा चर्चेचा विषय झाला होता। विशेषतः त्यांची आरती करताना आपण प्रत्यक्ष परब्रह्म अनुभवतो आहोत ह्याची लोकांना अनुभूती मिळायची। कारण स्वामी काय करायचे की प्रत्येक भक्ताला आरतीच्या वेळी त्याच्या उपास्य देवतेचं देवाचं दर्शन द्यायचे आणि त्या प्रसंगी लोक आनंदाने चित्कार करायचे। विशेषतः श्री दत्तभक्तांना स्वामींचा सहवास ही एक फार मोठी पर्वणी वाटायची। कारण त्यांना श्री दत्तात्रेयांचं सुरेख दर्शन रोजच घडायचं। आश्चर्य याचं होतं की संस्थांचे महाराज येवोत किंवा एखादा गरीब भक्त येवो, स्वामींनी कधीच भेदभाव केला नाही।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की आपण परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवायला हवी, त्याचं नाम सतत घ्यायला हवं, तरच भगवंताच्या गावाला आपल्याला निश्चितपणे जाता येईल। तुम्हाला एक सत्य सांगतो की आपण अंधकाराच्या अज्ञानी रात्री प्रथम संपवायला हव्यात, तरच ज्ञानाची पहाट उमलून येईल। याचा अर्थ असा की अज्ञान मार्गाने प्रपंचाची वाट चालण्यापेक्षा ज्ञानमार्गाने भगवंत स्मरणाची वाटचाल करणं हे अत्यंत आवश्यक आहे, तरच भगवंत भेटीचा सोहळा जुळून येतो। तुम्हाला आणखी एक सांगतो, नामस्मरणात अखंड राहिलं तर प्रापंचिक संकट वरच्यावर आपसूक झेलली जातात, ती आपल्यापर्यंत येतच नाहीत। ती विलक्षण ताकद फक्त अखंड नाम देतं।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया MD पेटकर यांची गीतरचना, संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर लीला कणसे यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

सारी खेल

0: साधना है याचा एवढाच अर्थ लावता येईल की परमेश्वराबद्दलचं ज्ञान जर भक्ताला झालं तर भक्ती आणखी वाढू शकेल. जसं मी रामाचा जप करतोय पण जर मी रामकथा समजून घेतली, रामाचं महात्म्य कळलं, राम गुणगान वर्णन जर मी समजून घेतलं तर रामाचं महात्म्य कळल्यामुळे, रामाचे गुण कळल्यामुळे, रामाचं चरित्र नीट कळल्यामुळे माझ्या रामनामाच्या जपाला एक प्रकारची खुली प्राप्त होऊ शकते, एक प्रकारची घनता प्राप्त होऊ शकते. कृष्णादयदा भागवतातलं महात्म्य कळलं की माझा जो कृष्णाचा जप आहे त्या जपाला एक प्रकारची अर्थता येऊ शकते, त्या जपात प्रेम वाढू शकतं. म्हणजे प्रेम वृद्धीसाठी भगवत स्वरूपाचं ज्ञान, तो अनादि आहे, तो अनंत आहे, तो नित्य आहे, तो सर्वव्यापी आहे, तो आपल्या जवळच आहे, तो करुणामय आहे, तो प्रेममय आहे, हे सगळं त्याचं स्वरूप जर आपल्याला कळलं तर त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचं प्रेम वाढायला, त्याच्याबद्दलची भक्ती वाढायला, त्याचं ध्यान करण्यासाठी मन एकरूप व्हायला मदत होऊ शकते, एवढा त्याचा अर्थ आहे. त्याला मौलीने म्हटलेलं आहे, आंधळ्या गुरुणाचे पंख आहाती ते कवणा उपेगा जाती, तसे सत्कर्माची उपेक्षे जाती ज्ञाने विना, येर माते नेनोनी भजन ते वायाची गा आने आनंद, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. ज्ञान जर असेल तर आपल्यातून भगवंताच्या पूजेत कर्म हे जास्त निर्दोषपणे होईल, एवढाच त्याचा अर्थ. म्हणून नाथाने म्हटलेला आहे, ज्ञाने विण भक्ती न घडे, म्हणती ते शब्द ज्ञाने धडपुडे, भक्ती तव जाण रोकडे, ज्ञान जोडे अपरोक्ष. भक्तीतलं ज्ञान आपोआप प्राप्त होत, म्हणजे भक्ती ही जास्त महत्वाची आहे. तर काही लोकांचं म्हणणं असं आहे, अन्योन्य आश्रयत्व इति अन्य, भक्तीमुळे ज्ञान वाढतं, ज्ञानामुळे भक्ती वाढते, म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत. जर भगवंताबद्दल प्रेमाची उणीव असेल तर भगवंताचं ज्ञान झाल्यावर ती उणीव भरून काढली जाऊ शकते. जर भगवंताबद्दल अज्ञान असेल तर तीव्र प्रेमाभावामुळे ते अज्ञान सुद्धा बदलवून जात. तुलसीदासांनी सांगितलंय, मला रामाबद्दल काही कळत नाही, फक्त मी रामाची पूर्ण शरणागत आहे, प्रपत्ती माझा एक घाट आहे म्हणतात प्रपत्तीचा, त्याने हे चारही घाट नाकारले. कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, ज्ञानयोग या चारही घाटांचं वर्णन केलं आणि तुलसीदास म्हणतात, मी इतका अनधिकारी आहे की यातल्या कुठल्याही घाटावर बसायची माझी लायकी नाही आहे. मग मी माझा आपला घाट तयार केला प्रपत्ती योगाचा, मला यातलं काही कळत नाही, तूच मला समजावून सांग आणि तूच माझ्याकडनं साधना करून घे. आईच्या कडेवरलं मूल जसं पूर्णपणे आईला शरणागत असतं, आईशी अनन्य असतं, तशा प्रकारे हा भक्त असतो. त्यामुळे त्या भक्ताला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, भक्तीला ज्ञानाच्या कुबडीची गरज नाही असं नारदांचं स्पष्ट मत आहे. मीरा नृत्य करतीये, मीरेचं नृत्य कुठून जन्माला आलं? मीराने काही कथ्थकचा डान्सचा क्लास लावला नव्हता, भरतनाट्यमकडे ते गेले नव्हते, पण तरी सुद्धा मीराबाई नृत्य करते. उलट ज्याने नृत्याचा आणि संगीताचा गाढा अभ्यास केला होता तो तानसेन मीरेचं नृत्य पाहायला आला. सायंटिफिक आहे की नाही, नृत्यशास्त्र शुद्ध आहे की नाही, का हस्तन्यास पदान्यास मध्ये काही चुका होत आहेत म्हणून तो बघायला आला. तुम्ही थक्क झाला, कुठे शिकली कोण असतो की. पण त्याने मीराबाईची परीक्षा पाहण्यासाठी दारावरती एक अर्धा दोहा लिहिला आणि म्हटलं हे आता तो दोहा पूर्ण करते का बघू आणि कसं पूर्ण करते. तानसेने दारावर लिहून ठेवलं, तानसेन की एक तान पर सब ताने बेतान है, असं लिहून निघून गेला. मीरामेन ते वाचलं, दुसऱ्याशी पुन्हा मीरेचं नृत्य पाहिलं तानसेन आला, तर मीरामेन तो दोहा पूर्ण केला होता. तानसेन की एक तान पर सब ताने बेतान है असं त्यांनी लिहून ठेवलं होतं. खाली मीराबाईने लिहिलं, अपनी अपनी तान में हर चिड़िया मस्तान है. कुठे ते शिकायला गेले नाही, तिचं नृत्य जे आहे ते प्रेमातन जन्माला आलेलं नृत्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जरी हे दिदला नसेल सुस्वर आवडी अनंत आळवावा. आता भीमचंद जोशीच्या गायनापेक्षा तुकाराम महाराजांचं गायन जास्त श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराजांचा आवाज विठ्ठलापर्यंत पोहोचला, तुकाराम महाराजांना ते प्राप्त झालं. तुकाराम महाराजांचे अभंग म्हणणं हा भीमसेन जोशींचा इन्कम सोर्स झाला. त्यांनी त्यांना पैसे मिळवले, तुकाराम महाराजांना पैसे मिळाले नसतील, तुकाराम महाराजांना पांडुरंग मिळाला. हे जे वैशिष्ट्य आहे, आता तुकाराम महाराजांकडे गायनाचं ज्ञान नसेल, त्यांना ज्ञानाची गरजही नाहीये. पेढे वाकुडे गाईन परी तुझाची म्हणवी ना, अशा भावने केलेलं असतं. मग भक्तीतूनच ज्ञान जन्माला येतं, ज्ञानाची गरज भक्तीला नसते. हे पुन्हा ठामपणे नारद सांगतात. नारद म्हणतात, भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानाची दिदले महिमान. भक्ती ते मूळ, ज्ञान ते फळ, वैराग्य केवळ तिथीचे फुल. शंकराचार्य सुद्धा म्हटलेलं आहे, यथा ज्ञानम विना मुक्ती न असते उपाय शतैरपी. शास्त्राचा सिद्धांत आहे, वेदांताचं म्हणणं आहे की भक्ती ज्ञानाशिवाय माणसाला मुक्ती प्राप्त होत नाही. आचार्य म्हणतात, यथा ज्ञानम विना मुक्ती न असते उपाय शतैरपी, पण पुढे म्हणतात तथा भक्तीम विना ज्ञान न असते उपाय शतैरपी. तुम्ही भक्ती केल्याशिवाय तुम्हाला ज्ञान होणार नाही. जेव्हा 100 प्रयोग जरी तुम्ही केले तरी काही उपयोग होणार नाही. म्हणजे इथं ज्ञानाने मुक्ती होते हे खरं आहे, पण ते ज्ञान भक्तीचं जन्माला येतं. ती भक्ती जन्माण्यासाठी ज्ञानाचा आश्रय घ्यावा लागतो हे नारदांना मान्य नाही. म्हणून पुढे 3व्या सूत्रात म्हटलेलं आहे, स्वयं फलरूपत इति ब्रह्मकुमार. हे ब्रह्मकुमार हे त्याने स्वतःला उद्देशून म्हटलेलं आहे. सनत, सनत कुमार, सनक नंदन, नारद ही सगळी ब्रह्माची निर्माण झालेली पुत्र आहेत. ही ब्रह्माने निर्माण केलेली पुत्र आहेत. त्यामुळे त्या सगळेजण स्वतःला काय म्हणून घेतात, ब्रह्मकुमार म्हणून घेतात. मग ब्रह्मकुमार म्हणजे नारदांचं म्हणणं असं आहे की भक्ती ही फलरूपत्वा. मग अशा हा मुद्दा झालेला आहे की ती स्वतः फलस्वरूप आहे. त्याला म्हटलेलं आहे तुकोबार यांनी, नाम घेता मन निवे जिव्हे अमृताची स्रवे, होता ती बरवे ऐसे शकून लाभाचे, विषय विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला ते. मग त्या नामाच्या छंदानं त्या भक्तीच्या यानं भक्त स्वयंपूर्ण होतो. भक्ती स्वयंपूर्ण आहे, भक्त स्वयंपूर्ण होतो, आणि शेवटी तो भक्त पूर्णपणे भगवत स्वरूप होऊन जातो. म्हणून फलरूपत्व हे भक्तीचं वैशिष्ट्य आहे. 31 आणि 32 या सूत्रामध्ये मगाशी जे मी सांगितलं की परोक्ष ज्ञानालाच मनुष्य अपरोक्ष ज्ञान समजू शकतो, शब्द ज्ञानाला तो प्रत्यक्ष अनुभूती मानू शकतो. शंकराचार्यांचं उदाहरण दिलं की अभ्यास विलक्षण आहे, परोक्ष ज्ञान त्यांना झालेलं आहे, अपरोक्ष अनुभूती आलेली नाही आहे. आणि आली असती त्याचं विधान तोंडात बाहेरच पडलं नसतं. याचा अर्थ फक्त शब्द पंडित आहेत. इथं त्याला उद्देशून दृष्टांत दिल्या नारदांनी 31 आणि 32 सूत्र. 31व्या सूत्रात म्हटलेलं आहे, राजगृह भोजनादिषु तथैव दृष्टत्वात् न तेन राजपरितोषः क्षुधा शांतिर्वा. 31 आणि 32 सूत्रात म्हटलेलं आहे, फार मोठा राजवाडा पाहिला आणि तिथं जेवणाच्या मोठमोठ्या डिशेस पाहिल्या, त्यामुळे काही राजवाड्यात राहिल्याचं समाधान मिळत नाही आणि डिशेस पाहून डिशेस खाल्ल्याचं समाधान मिळत नाही. सगळा स्वयंपाक तयार केला, सगळ्या टेबलवरती ठेवलं आणि तुम्हाला सांगितलं बघा काय छान केलेलं आहे, झालं ना पोट भरलं ना, आता ते नुसतं पाहून पोट भरणार आहे का? दिल्लीला लोक ट्रीपला जातात, दिल्लीला ट्रीपला गेलो की दिल्लीच्या सहलीमध्ये त्यांना ते सगळं राजवाडा वगैरे दाखवतात, राष्ट्रपती भवन दाखवतात, पंतप्रधान भवन दाखवतात, त्याच्यामुळे राष्ट्रपती भवनात राहण्याचा आनंद मिळणार आहे का? राष्ट्रपती भवनात राहण्याचा आनंद मिळवण्यासाठी प्रणव मुखर्जी व्हावं लागतं, पंतप्रधान भवनात राहिल्याचा आनंद घेण्यासाठी नरेंद्र मोदी व्हावं लागतं. नुसतं एक दिवस तिथे गेल्यानंतर बघितलं पण तिथं फार चांगले त्याने स्वयंपाकाचे पदार्थ होते, त्याने काही पोट भरत नाही. तसं नुसतं माया ब्रह्मा संबंधी खूप जाणलं, खूप कंठस्थ केलं, खूप सगळे पुस्तकं वाचली, त्यांनी ब्रह्म प्राप्त होत नाही. व्यवहाराचं उदाहरण मी दिलं असतो, मंगला बर्वेंचं रुचिरा पुस्तक वाचल्याने पोट भरत नाही, त्यासाठी ते सगळे पदार्थ शिजवावे लागतात, ते करावे लागतात, पण ते नुसते करून पोट भरत नाही, ते प्रत्यक्ष खावे लागते. नुसतं बघून काय होणार आहे? इथे परमात्म्या संबंधी जाणणं म्हणजे परमात्मा होणं नव्हे. तुम्हाला परमात्म्याबद्दल इन्फॉर्मेशन खूप आहे, यू आर इन्फॉर्मेटिव्ह, पण इन्फॉर्मेशन इज अ डिफरंट थिंग, नॉलेज इज अ डिफरंट थिंग. ज्ञान प्राप्त होणं ही फार वेगळी गोष्ट आहे. भगवान रामकृष्ण परमहंस एक दृष्टांत देत असत. रामकृष्ण सांगायचे की एक मनुष्य आंब्यावर पीएचडी करत होता आणि त्यासाठी तो आपल्या काही मित्राला घेऊन आंब्याच्या बागेत गेला, माळ्याला भेटल्या, माळ्याने मालकाला विचारा, सगळं मालक सांगेल तुम्हाला, मला यातले काही माहिती नाही, म्हटले तुम्ही एक्सपोर्ट किती, इम्पोर्ट किती, कुठली जात आहे, कुठल्या ह्याच्यात किती फळं येतात, कुठल्या ऋतूमध्ये जास्त येतात, कुठल्या ऋतूत कमी येतात, कशाला किती जमीन लागते, किती खतं लागतात, हे तुम्ही मालकाला विचारा म्हटले. ते दोघे मालकाकडे गेले. आता ज्याला पीएचडी करायची होती तो वही नोट घेऊन सगळे पॉइंट लिहित होता, या दुसऱ्याला बोर झाला तो खाली आला, खाली आल्यावर त्यांनी माळ्याशी मैत्री केली आणि माळ्या सांगितलं जरा आंबे काढा की हो चांगले. माळ्याने छानपैकी 2-3 गोड आपुलचे आंबे काढले, त्या दोघांनी म्हणून ते मस्तपैकी फस्त केले आणि हा सगळ्या नोट्स घेत बसला, आंब्याचा एक्सपोर्ट किती होतो, आंब्याच्या जाती किती असतात, परदेशात किती माल जातो, अमुक काय होतं, तमुक काय होतं, खतं किती लागतात, प्रॉफिट किती होतो, लॉस किती होतो, सगळे आकडेवारी करत बसला. रामकृष्ण परमहंस म्हणायचे कोण जास्त जाण आहे? म्हटलं बाबा मला बाकी काही माहिती नाही, ते आंबे दोन काढा, 4 आंब्यापैकी आंबे काढले, आंबे खाल्ल्याने निघून गेला, हा काही आंबे न खाता तसाच त्या बागेतनं बाहेर पडला. मग तसं परमात्मा जाणून घेणं महत्वाचं आहे का नुसतं परमात्म्याचा अभ्यास करत बसणं महत्वाचं आहे? तसं व्हा, तसं जाणून घ्या. डॉक्टर काका म्हणतात येथे विद्यापीठ याची स्थळ आणि पीएचडी याची फळ, ज्ञानेश्वरी केवळ निमित्त मात्र. ज्ञानेश्वरी राबवली, ज्ञानेश्वरीत आता शब्द किती वेळा आलेला आहे, ज्ञानेश्वरांनी एकू शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे, त्याच्यावरती मोठमोठे ग्रंथ आणि मोठमोठे सगळं करत बसतात आणि प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीचा आनंद घेणं बाजूला राहून जात. ती गोष्ट सांगतात की एका राजाकडे एक पंडित आलेला होता, विद्वान होता तो आणि त्याची पत्नी. त्याचं हे कामच होतं वेगवेगळ्या राजांना पत्र लिहायचं कि मी असा वेदांती ज्ञानी आहे, मी हे सगळं निरूपण करत असतो, तुम्ही जर सेवेची संधी दिली तर तुमच्या दरबारात धर्मसभेमध्ये मी बोलेन. पूर्वी धर्मसभा असायच्या, आता सगळ्या राज्यसभा लोकसभा धर्मसभा नव्हत्या, धर्मसभा असायची राजाची, विवेक सभा असायची. शिवाजी महाराजांच्या सभेचं नाव होतं विवेक सभा किंवा धर्मसभा. तो गेला, राजा एकदमच हुशार होता, राजा एक मुरुप्पी होता, ज्ञानी होता, जनकासारखा होता. राजाने त्याला आमंत्रण दिलं, या म्हटले ठीक आहे. गीतेच्या श्लोकांवर ते बोलायला सुरुवात केली मग एक दिवस त्याने श्लोक घेतला, अनन्या चिंतयंतो माम, हे जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। या श्लोकावर ते तासभर बोलले। आता सगळ्या दरबारात राजा म्हटला, योगक्षेमं वहाम्यहम्, हे तर तुम्ही जे विवेचन केलं ते पटत नाही म्हटले बुद्धीला, पुढच्या रविवारी पुन्हा हा श्लोक सांगा, जरा चांगली तयारी करून या म्हणजे। एकदमच इन्सल्टिंग झालं। बरं, राजा येतो, त्याला काय बोलायची सुद्धा का त्याच्या विरुद्ध? तो हकलो नाही देत, त्याला काय तुम्ही येऊ नका, इथून पुढे काही बोलू नका, तुम्ही चाल तेव्हा आपल्या नोकरांना नेले असतात, या माणसांचे काय पैसे असतील ते देऊन टाक आणि त्याला राज्याच्या बाहेर घालून टाक, राजाशी कोण भांडणार? घरी आला एकदम अस्वस्थ होता। बायकोने विचारलं, काही झालंय का? तुला काय करणार म्हटलं, गप्प बस, तुला काही समजत नाही, तू काही बोलू नको। ती बिचारी गप्प होती, बस बसली, काय करणार। दुसऱ्या रविवारी पुन्हा तो श्लोक, पुन्हा तासभर बोलला, पुन्हा राजांना जमलं नाही म्हटलं, तुमचं सगळं बुकीश वाटत, योगक्षेम वहाम्यमची तुम्ही तयारी करा सांगली आणि पुढच्या रविवारी सांगा म्हटली। आता पुन्हा तो घरी असा अस्वस्थ होऊन आला। बायकोने विचारलं, तुम्ही अस्वस्थ का दिसताय, मागच्या रविवारी असं झालं, राजा काही तुम्हाला म्हणाला का? तुम्हाला तुला काय सांगू म्हटले, राजाने माझा अपमान केला, योगक्षेम वहाम्यमचा अर्थ मला पुन्हा उद्या पुढच्या रविवारी सांगा म्हणून सांगितलेला आहे। एवढे मी सगळ्या टीका पाहिल्या, श्रीधरी टीका पाहिली, वेगवेगळे ग्रंथ पाहिले, मधुसूदन सरस्वतीची टीका पाहिली आणि ते सगळं पाहून मी सांगितलं। नंतर तो म्हणतो, योगक्षेम व्यायामचा अर्थ अजून जमला नाही म्हणून। पत्नी म्हणाली, माझं तुम्ही थोडस ऐकाल का? थोडस बायकांचं ऐकत जावा म्हणजे फायदा होतो नवऱ्यांना। तो म्हणलं, काय काय म्हणायचं काय तुला, तुला काय समजतं यातलं? म्हणजे योगक्षेम महाम्यम, तुमचा योगक्षेम जर कृष्ण वाहतो आहे, तुम्ही राजाचे इतके आरी का जाता? आपण इथून निघून जाऊ, काय गरज आहे आपल्याला पुढच्या रविवारी सांगायची? अगं, त्या राजामुळे तर आपल्याला पैसे मिळणार आहेत, संपत्ती मिळणार आहे, माझे वैभव, तुझ्या अंगावरले दागिने, हे सगळं कोणाचं आहे म्हटलंय? आजपर्यंत वेगळ्या राजा लोकांकडे जी प्रवचन केली त्याच्यात नाही मिळालेलं आहे। ती म्हटली, इथंच राजा तुमची परीक्षा पाहतो आहे, योगक्षेम वाहम्यम, राजा तुमचा योगक्षेम वाहतो आहे का परमेश्वर वाहतो आहे? आनंदात चिंतन तर कुठे झालं, काय झालं? त्याच्या ते लक्षात आलं आणि त्याने राजाला निरोप पाठवला की मी रविवारी येणार नाहीये, मी आता ही नगरी सोडून घरी परत चाललेलो आहे। तेव्हा राजा भेटायला, राजाने विचारलं, काय झालं, तयारी कमी पडतीये का? नाही म्हटले, माझा योगक्षेम चालणारा भगवंत असेल, मी तुमच्यावर कशाला अवलंबून राहू म्हटले, मला काही तुमच्याकडून कशाची अपेक्षा नाहीये, मी माझ्या मार्गाने जातो। मग राजा म्हटलं, हेच मला अपेक्षित होतं, आता तुम्हाला त्या श्लोकाचा अर्थ कळला। आणि मग राजाने काय त्याला द्यायचं असेल ते दिलं, पण नुसतं शब्दज्ञाने काय होणार आहे? नुसत्या डिशेस पाहिल्या तरी काही पोट भरणार नाहीये, नुसता महाल पाहिला तर तिथं राहिल्याचा आनंद मिळणार नाहीये, त्यासाठी राजा व्हावं लागतं, प्रत्यक्ष भोजन करावं लागतं। तसं इथं प्रत्यक्ष भक्तीचा आनंद लुटा, भक्ती प्रेमा सुख नेणवे अणिका, पंडित वाचका ज्ञानी असी, प्रेम नये बोलता दाविता सांगिता, अनुभव चित्ता चित्त जाणे, असं तुकाराम महाराज म्हणतात। किंवा माऊली सुद्धा म्हणते, हे अनुभवाची जोगे नव्हे बोला येते। ही प्रत्यक्ष जगण्याची गोष्ट आहे आणि ते जगणं अनुभवणं हे जास्त महत्वाचं आहे। नुसतं त्याबद्दलची माहिती गोळा करणं याने ते साध्य होणार नाही। म्हणून तेहतीसाव्या सूत्रात म्हटलेलं आहे, तस्मात एव ग्राह्या मुमुक्षुभी। म्हणून मुमुक्षु माणसाने अशी भक्तीच ग्रहण करावी, तीच ग्राह्य आहे। चार प्रकार आपण माणसांचे दाजोदात पाहिले, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध। मुमुक्षत्व अत्यंत दुर्लभ आहे। पूज्यपाद शंकराचार्यांनी तीन गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहे, मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रया। मनुष्य म्हणून जन्माला येणं हे अतिशय दुर्लभ आहे। बहुता जन्मांचा शेवट नरदेह सापडे अवसट, किंवा पाप पुण्य समता घडे तरी तर नरदेह जोडे, इतकी नरदेहाची प्राप्ती दुर्लभ आहे, मनुष्यत्व दुर्लभ आहे, त्याहून दुर्लभ मुमुक्षुत्व आहे। मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर किती लोकांना मोक्ष मिळावा असं वाटतं, अनेकांना असं वाटतं हे मुक्ती हे ज्ञान हे सगळ्या गोष्टी खेळ आहे, फार थोड्या लोकांना ते शक्य असतं। एखादे तुकाराम रामदास उगीच तुम्ही तुमचं आयुष्य वाया घालवत आहात, त्यापेक्षा किती बाहेर आकर्षण आहेत, केवढी प्रलोभन आहेत, यही वक्त हे करलो पुरी आरजू, आगे भी जाने ना तू पीछे भी जाने ना तू, तुला काय माहिती पुढचा जन्म मागचा जन्म, मस्त पैकी मजा कर आनंदात राह, अशीची संख्या जास्त असते। किती लोक प्रवचनाला येतात, प्रत्येक गावामध्ये जी लोकसंख्या असते त्या लोकसंख्येच्या तुलनेनं प्रवचनाला येणारे साधना करणारे वाचन करणारे किती असतात। मंदिरातली गर्दी असते ती बरीचशी अवशान अवशक अवशांची असते, ती गर्दी म्हणजे सूज असते, ती काही खरी गर्दी असत नाही। प्रत्यक्ष साधना करणारे किती असतात, म्हणून तर भगवंताने म्हटलंय मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये, हजारातल्या एकाच माणसाला प्रयत्न करावासा वाटतो, आणि यततामपी सिद्धाना असे जे हजारो माणसं प्रयत्न करणारे असतात त्यातल्या एकाला मी प्राप्त होतो, म्हणजे लाखामध्ये एकालाच भगवंताची प्राप्ती होते। म्हणून तर उपनिषदात म्हटलंय आश्चर्यवत पश्चती कश्चित एनम, पाहणारा आश्चर्यवत आहे, याचा अर्थ पाहणारा आश्चर्यकारक आहे, दुर्मिळ एखादाच आहे। आश्चर्य याचा अर्थ जे केव्हा तरी घडतं तरी आपण आश्चर्य म्हणतो, जगातली सात आश्चर्य जगातली दहा आश्चर्य याचा अर्थ ते रिपीटेडली पाहायला मिळत नाही, अशी मुक्त माणसं किती पाहायला मिळतात। केव्हा तरी ज्ञानेश्वरांचा जन्म होतो, केव्हा तरी बुद्ध जन्माला येतात, केव्हा तरी अरविंद विवेकानंद जन्माला येतात। मग तस मुमुक्षु फार थोडे असतात, त्या मुमुक्षुतला एखादा मनुष्य सिद्ध होतो। म्हणून या मुमुक्षानं ही भक्ती जी आहे ती ग्राह्य समजावी, त्याने भक्तीचा पाठपुरावा करावा, त्याने भक्तीला विसरून जाणार नाही, कारण भक्तीच्या द्वारे मुमुक्षुला हे सगळं तत्व प्राप्त होणार आहे। मग भक्ती ज्ञान याच्या नुसत्या शब्दात न अडकता मुमुक्षुत्व म्हणजे प्रत्यक्ष मोक्षाची इच्छा। त्रिविधता पे पोळला, संसार दुःखे दुखवला, तोची अधिकारी झाला परमार्थाचा। कोण मुमुक्ष होतो, ज्याला ह्या जीवनाबद्दलची विरक्ती निर्माण होते, केता मोक्षाशिवाय मला दुसरं काही साधन नको, नॉन कॉम्प्रोमाइझिंग। म्हणून मुमुक्षुचे सुद्धा तीन प्रकार असतात, मंद मुमुक्षु, मध्यम मुमुक्षु आणि तीव्र मुमुक्षु। मंद मुमुक्षु म्हणतो याच जन्मात मुक्त झालं पाहिजे असं नाहीये, अहो भगवंतानेच सांगितलंय बहुनी जन्मनी अंती, मिळेल केव्हा तरी, त्याला काही घ्यायला आलेलं नसते, तो क्यू मध्ये उभा राहायला तयार असतो। आता नाही पुढच्या जन्मी, त्याच्या पुढच्या जन्मी। एक बाई मला म्हणाला की मी अनुग्रह घेतला, आमच्या गुरुने सांगितलं सातव्या जन्मात तू मुक्त होशील, तेव्हा मी बिंदास्त आहे म्हटले। दादीला होणारे असतात सातव्या जन्मात तू मुक्त होशील, चेहरा पाहायला पाहिला सांगितलं, तुला वाटलं काय अधिकारी पुरुष आहेत, आता सात जन्म जे किती फिरते कोण असतो की त्या जन्मी नक्की नाही। तीव्र मुमुक्ष असतो तो म्हणतो येण्याची जन्मे येण्याची काळे संसारी वैजे निराळे, पुढचा जन्म करेल त्याला समर्थने गोड शब्द वापरलाय रोकडा साक्षात्कार, उदार नाही, पुढच्या जन्मे म्हणजे उदार, आत्ताच्या आत्ता म्हणजे रोकडा। आणि मध्यम मुमुक्ष असतो तो म्हणतो करू पाहू होऊ जमेल बघू पुढच्या वेळेस बघू, त्याला फार काही नसते, मंदपेक्षा तो जरा बरा असतो पण तीव्र इतकी तीव्रता त्याला नसते। मग तीव्र मुमुक्ष असेल त्याला सांगितलेलं आहे तस्मात सैव ग्राह्या मुमुक्षुभी, त्या मुमुक्षुनं हे ग्राह्य केलं पाहिजे। आणि असा जो तीव्र मुमुक्षु असतो त्याला माया कधीही अडकवत नाही, माया त्याला त्यातनं बाहेर काढते। जेव्हा प्रतिकूलता निर्माण होते रजोगुणी मनुष्य ते चॅलेंज ऍक्सेप्ट करतो आणि त्याच्यावरती मात करायचा प्रयत्न करतो, जेव्हा प्रतिकूलता येते सत्वगुणी मनुष्य भगवंताची योजना लक्षात घेतो आणि त्यातनं विड्रॉ होतो, तो लढत बसत नाही संघर्ष करत नाही, विवेकानंदांनी ध्येय ठेवला त्याच्या अगोदर त्यांच्या शिष्याचे त्यांचे फार मतभेद सुरू झाले. गुरुबंधूंचे त्यांचे मतभेद सुरू झाले आणि गुरुबंधू म्हणायला लागले की तुम्ही हे सगळं रामकृष्णांना सोडून चाललेलं आहे. हे मठन मंदिरन कॉलेजेस हॉस्पिटल हे कुठे रामकृष्णांना अपेक्षित होतं? तुम्ही रामकृष्णांपासून दूर चाललेले आहात. ध्येय ठेवण्यापूर्वी विवेकानंदांनी गुरुबंधूंच्या आक्षेपाचा विचार केला आणि त्यांना सांगितलं ही मठ स्थापना ही मंदिर ही हॉस्पिटल ही शाळा ही सुद्धा माया आहे आणि ह्या मायात मला अडकवणार नाही एवढी कालिमातीची माझ्यावर नक्की कृपा आहे. मी आता ह्या सगळ्या पसऱ्यातनं बाजूला होत आहे आणि ह्या जगाचा निरोप घेतो आहे. शांतपणे ते बाजूला झाले. एखाद्याने काय केलं असतं रजोगुणी असतात तर जे म्हणतात या रामकृष्ण होऊन चाललंय त्यांना ट्रस्ट मंदाने बाहेर काढा मग सगळे आपली माणसं भरा मग दोन तृतीयांश बहुमताने अध्यक्ष व्हा जे विरोधक आहेत त्यांना ट्रस्ट मंद पूर्णपणे नेस्तनाबूत करा हे उद्योग करत असले असते आणि ते काही अवघड नव्हतं त्यांना. ते म्हणते सगळं त्यांचंच कर्तृत्व होतं ना. ते म्हणते ती पूर्व दिशा होती पण स्वामीजी म्हणाले ठीक आहे तुम्हाला मी नको आहे तुमचं काय चाललंय ते चालू द्या मी या जगातनं बाजूला होतो आणि कालीमाता माझ्यावर एवढी अवकृपा नक्की करणार नाही की या मायेमध्ये मी अडकून राहील. शेवटी ह्या सुद्धा क्षणभंगूर गोष्टी आहे. पुढे अनेक विवेकानंद तयार होतील आणि या जगाचे प्रश्न सोडवतील. माझ्यातून या जगात काही अडलेलं नाहीये एका क्षणात बाजूला झाले. मग मुमुक्षु त्याला ती भाषा कळते. परमेश्वराच्या प्राप्त परिस्थितीतनं आपण काय धडा शिकायचा असतो हे त्याच्या लक्षात येतं आणि तो बरोबर तो धडा शिकून बाजूला होतो. बाकीच्या माणसांना जर त्याचा चुकीचा अर्थ कळला तर माणसं त्याचा प्रेस्टिज इश्यू करतात आणि पुन्हा आयुष्यभर घटना करतात. म्हणजे मुमुक्ष असतात ते साधक होण्याच्या ऐवजी सिद्ध होण्याच्या ऐवजी प्रचारक होऊन जातात. रजनीशाने म्हटलंय जो जीना नाही चाहता वो प्रचारक बन जाता आहे. त्याला जगायचं नसतं तर समर्थ सगळे पोचले पाहिजेत. तो त्या कामाला लागतो. तुकाराम महाराज सगळ्यांना कळले पाहिजे तो त्या कामाला लागतो आणि प्रत्यक्ष स्वतःला कळणं आणि स्वतः त्याने पोहोचणं हे बाजूला आणून जात. माझे एक मित्र आहेत वारले मध्यंतरी वयस्कर होते. त्याने आळंदीला ध्यान मंदिर बांधलं आणि मग तू इतकी तक्रार करत होते काय हो लोकांना काही नको असता आली चांगला नको होते. म्हटलं काय झालं? म्हटलं एवढं मोठं ध्यान मंदिर बांधलं कोणी तिथे ध्यानाला बसत नाही. म्हटलं तुम्ही बसता का? मला वेग कुठे? म्हटले इतकी काम आहेत म्हटले पाठीमागे. ही संस्था कोण चालणार? ही शाळा कोण चालणार? हे टेम्पल कोण बघणार? आता तुम्हाला जर ध्यान वेळ नसेल लोकांना कुठून असणार आहे? आणि ज्याला ध्यानाला वेळ नाहीये त्यांनी बांधलेल्या ध्यान मंदिरात यायला कोणाला वेळ असणार आहे? स्वतः तुमचं बघा. बाकीच्यांचं काय करायचंय? मग अशा पद्धतीनं खरा मुमुक्ष जो असतो तो उठवणे वाटेची लागावे दिगंतराप्रती. मग जड जडूनही व्हायला निघ किंवा कबीराच्या भाषेत कल करे सो आज कर आज करे सो आप पलमे प्रलय होगा फिर करेगा कब. मग अशा भक्तीच्या प्राप्तीची साधनं आचार्य वेगवेगळ्या पद्धतीने गातात. चौथी सूत्रात म्हटलंय तस्त्या साधनानी गायंती आचार्य हा. मग मुमुक्षुला ते प्राप्त होण्यासाठी जी वेगवेगळी साधनं आचार्य सांगतात त्याचं गायन करतात ती साधनं कोणती ते उद्यापासून आपण बघू. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर रघुमंत.
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम समर्थांच्या मनोबोधातला हा 20वा श्लोक आहे. बहुहिंपुटी होई जे मायपोटी, नको रे मना यातना तेची मोठी. निरोधे पचे कोंडिले गर्ववासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. मागच्या श्लोकात त्यांनी म्हटलंय की सत्य ब्रह्माला विसरू नकोस आणि मिथ्या मायेच्या नादी लागू नकोस. वाचेनं सत्य बोल, खोटं बोलू नकोस. पण जोपर्यंत स्वरूपाचं ज्ञान नाही, मी देह हे अज्ञान दूर होत नाही, तोपर्यंत वासना नष्ट होत नाहीत. आणि वासना आहेत तोपर्यंत पुन्हा जन्म, पुन्हा गर्भवास हे चालूच आहे. हा गर्भवास किती कठीण आहे हे लक्षात येऊन माणसाला सहजच वैराग्य उत्पन्न व्हावं अशी हा श्लोक पाळण्याची इच्छा दिसते. त्याच्यात समर्थ म्हणतायत, जन्माला येणाऱ्या बालकाला गर्भवासाचे 9 महिने अत्यंत कष्टदायक असतात. आईच्या गर्भामध्ये बालक खाली डोकं आणि पाय वर अशा स्थितीत असतं. सर्व बाजूने कोंडल्यामुळं ते तिथे उकडून निघतं. संत आपल्याला या दुःखद स्थितीची जाणीव करून देतात. जन्माला आल्यानंतर दात येण्यापासून दात पडेपर्यंत सर्व गोष्टी दुःखदायकच असतात. सुख पाहता जावा पडे, सुख थोडं आणि दुःख मात्र पर्वता एवढं. मुख्यतः आपण दुःखात जीवन जगतो आहोत याची जाणीवच माणसाला नसते. परममूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख. हे दासबोधातलं वचन ऐकून वाटतं की आपण मूर्ख आहोत, अज्ञानी आहोत. हे अज्ञान कसं दूर करता येईल? आपण शांत, सुखी, समाधानी कसं होऊ हे पाहायचं आहे. गर्भात असेपर्यंत मी कोण आहे याचं ज्ञान असतं असं म्हणतात. आणि जन्म झाला की तो कोहम कोहम म्हणू लागतो. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी पुनरपी जननम पुनरपी मरणम असं जर नको असेल तर सद्गुरूंना शरण जा, साधना करून देहभावापलीकडे जा. मी कोण आहे याचं ज्ञान करून घ्या. तत्त्वम असी या महावाक्याचा बोध करून घ्या. सोहम बोधात या. मी देह नसून आत्माच आहे असा निश्चय करावा. आत्मबुद्धी निश्चयाची तेची जशा मोक्षश्रीची. अहम आत्मा हे कधीची विसरू नये असं समर्थाने ठामपणाने सांगितलं आहे. आता हा आत्मबोध झाला नाही तर काय होतं? तर पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्या, त्याच्यात अडकतो जीव. आणि मग माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे. हे जे मी, मला, माझं या विचारांच्या पोटी अतृप्त वासना आणि त्या पोटी वासनेच्या पोटी पुन्हा पुनर्जन्म, पुन्हा हा गर्भवास. मग त्या गर्भवासाचं भयानक वर्णन या श्लोकात त्यांनी केलं आहे. म्हणून ते म्हणतात यातून तू बाहेर पड असे संत आपल्याला सांगत असतात. म्हणून हा गर्भवासाचं जे वर्णन केलेलं आहे ते भयानक वर्णन आहे. त्यामुळे ते विचारून त्यातून आपल्याला वैराग्य प्राप्त व्हावं असं समर्थांना वाटतं. म्हणून बहु हिमपुटी होई जे मायपोटी, नको रे मना यातना तेच मोठी. निरोधे पचे कोंडिले गर्ववासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोते हो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई। हे सर्व बंधू आणि भगिनी भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्र करता दरमहा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीत दिलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

0: श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:30 वाजता ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:30 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00।
1: श्रोते हो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना। संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो ऐकूया शाहीर होनाजी बाळा यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित अरविंद पारेख यांनी सतारीवर वाजवलेला राग चंद्रकंस।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित अरविंद पारेख यांनी सतारीवर वाजवलेला राग चंद्रकंस. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्ति सुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00 वाजता।

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना। संगीत आहे आशीष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55। श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:00 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन।
2: श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
2: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत चोखामेळा यांची एक भक्तिरचना. संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज रविवार, आषाढ कृष्ण चतुर्थी अर्थात 2 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र। आज संकष्ट चतुर्थी आहे। महत्त्वाच्या शहरांमधले चंद्रोदय जाणून घेऊयात। नागपूरमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:12 आहे। बंगलोरमध्ये चंद्रोदय रात्री 9:17 होणार आहे। दिल्लीमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:19 आहे। छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या ठिकाणी चंद्रोदय रात्री 9:28 होणार आहे। पुण्यामध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:32 आहे। चिपळूण, राजापूर, सावंतवाडी, कणकवली, वेंगुर्ला, म्हापसा, मारगाव, फोंडा, पणजी या सर्व ठिकाणी चंद्रोदयाची वेळ रात्री 9:33 आहे। कोल्हापूरमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री 9:33 आहे। तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अलिबाग, पनवेल आणि पालघर या सर्व ठिकाणी चंद्रोदय रात्री 9:36 होणार आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन। आत्मा या शब्दाचे चार अर्थ आहेत। पहिला अर्थ आहे प्रत्येक जिवंत व्यक्तीच्या अंतर्यामी राहून तिच्या सर्व जीवन व्यापारांचं नियंत्रण करणारी देहभिन्न सूक्ष्म सद्वस्तू म्हणजे आत्मा। मृत्यूसमयी ही सद्वस्तू स्थूल देहाला सोडून जाते। आत्मा या शब्दाचा दुसरा अर्थ एकामागून एक असे अनेक अनुभव आपल्याला येत असतात त्यांना आश्रयभूत असणारं स्थिर द्रव्य म्हणजे आत्मा। उदाहरणार्थ लहानपणी प्राथमिक शाळेत गेलेला तो मी आज कॉलेजमध्ये शिकत आहे असा तादात्म्य प्रत्यय येतो। या प्रत्ययाचा विषय आत्मा। जी लेखणी मी पाहतो तिलाच मी स्पर्श करतो हे भिन्न अनुभवांमधलं ऐक्य संपादनाचं कार्य आत्म्याकडून होतं। आत्म्याचा तिसरा अर्थ आहे मी ज्ञानी आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे इत्यादी ठिकाणी मी किंवा अहम म्हणून ज्याचा प्रत्यय येतो तो आत्मा। आणि चौथा अर्थ आहे जो स्वतःच्या ज्ञानाचा विषय होत नाही तो केवल प्रमाता म्हणजे आत्मा। घटादी पदार्थांच्या ज्ञानाप्रमाणे त्याचं ज्ञान निर्माण होत नाही किंवा तसं ज्ञान होण्याची गरज नाही कारण आत्मा हा स्वयंप्रकाशी आहे।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाचे निरूपणकार आहेत संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

त्यांनी असं म्हटलंय की आता ही जी सगळी तीर्थक्षेत्र आहेत या तीर्थक्षेत्राचं वर्णन त्यांनी केलं. आता ते करताना त्यांना ज्या विषयाकडे जायचं आहे म्हणजे त्यांना गोदावरीचं महात्म्य सांगायचं आहे. ह्या आपण असं म्हणू की ह्या पुराणाचं वैशिष्ट्य आहे. सामान्य गंगेचा उगम सांगितला, गंगेची उत्पत्ती सांगितली, गंगेचा प्रवाह सांगितला, गंगेचा प्रवास सांगितला, पण अगदी थोडक्यात. पण त्यांना संबंध गोदावरीचा इतिहास ह्याच्यामध्ये सांगायचा आहे, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून त्यांनी गोदावरीच्या किनाऱ्यावरची तीर्थक्षेत्र सांगितली आहेत. आता आपल्याला असं वाटेल की या सुद्धा कथा कसल्या, त्या थोड्या भाकड आहेत, पण त्याच्याकडे आपण त्याच्यातलं मर्म म्हणून त्या बघाव्यात की बा काय सांगण्याचा हेतू आहे आणि किती किती दूरपर्यंत तो सगळा प्रवास. जसं आपण कालिदासाचं मेघदूत वाचतो तेव्हा आपण म्हणतो की हा कालिदास इथे बसून त्या उत्तरेकडे त्या मेघाला जेव्हा जा आणि माझ्या प्रेयसीला संदेश दे म्हणतो, तेव्हा त्यांनी जे नागपूरपासून तो जो प्रवास वर्णन केलेला आहे तो किती बरोबर आहे मध्य प्रदेशातून पुढे जाण्याचा प्रवास. त्याच्यावरून समजतं की त्याला किती मार्ग माहिती आहे, त्यावेळी इतिहास कसा होता, भूगोल कसा होता. तसंच थोडंसं आपल्याला या बाबतीत म्हणता येईल. इथे त्यांनी असं म्हटलं आहे, आता ते आपल्या मूळ विषयाकडे जातात. तेव्हा त्यांनी म्हटलं की वामन अवतार भगवंताचा झाला, वामन बलिराजाकडे गेला आणि बलिराजाकडे गेल्यानंतर त्यांनी बलीला सांगितलं की मला काही पाहिजे आहे. शुक्राचार्यांनी ओळखलं होतं की आलेले हे भगवान विष्णू आहेत आणि त्यांना हा बलीचा यज्ञ काही शेवटास जाऊ द्यायचा नाही आहे, म्हणून ते ह्या ठिकाणी आलेत. शुक्राचार्य बलीला सांगतो, ह्या बटू वामन म्हणजे वामनानी ब्राह्मणानी जर तुला काही मागितलं तर तू त्याला काही हो म्हणू नकोस, तू त्याला काही देऊ नकोस. पण राजा बली म्हणतो की काय अडचण आहे, कारण त्याला का द्यायचं नाही. त्यांनी सांगितलं हे साक्षात विष्णू आहेत आणि यांनी तुझ्याकडे काही मागून अडचणीत आणलं तर. तो म्हणाला जो यज्ञाचं हवन स्वीकारणारा विष्णू आहे तो जर माझ्याकडे मागायला आला तर त्याच्या इतकं भाग्य काय आहे, मग मी हे एवढे सगळे यज्ञ कशाकरता करतोय. त्याला आवाहन करून त्याला प्रसन्न करण्याकरता तर यज्ञ आहेत आणि तो प्रसन्न होऊन जर माझ्याचकडे येत असेल तर त्याला नाही म्हणण्याचं मला काही कारण नाही. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की हे राजा, जे वामनानी बटू वामनानी सांगितलं, हे राजा तुला जर मी सुखी व्हावं असं वाटत असलं तर मला तुझ्या इथली 3 पावलं भूमी दे. तर म्हणाले ठीक आहे. आणि बलीनी सांगितलं अगदी नक्की देतो. आणि त्याप्रमाणे आता त्यांनी जेव्हा मी देतो म्हटलं त्यावेळी त्या वामन रूपानी असं म्हटलं तथास्तु, आता तुझ्या इच्छेप्रमाणे हो, तू जो दे द्यायला तयार आहेस तर तुझी इच्छा पुरी होईल. आणि ते जे बटू वामनाचं रूप आहे आता ते तसं राहिलं नाही, त्यांनी विशाल रूप धारण केलं. आणि त्यांनी विशाल रूप धारण केल्याबरोबर राजा बलीनी सांगितलं की हे भगवंता, तुम्हाला जेवढं विशाल व्हायचं आहे तेवढं व्हा, तुमचं अधिकाधिक विशाल रूप माझ्यासमोर प्रकट करा आणि आम्हाला आपली वाढलेली शक्ती आणि ते विराट रूप आम्हाला बघायला मिळू दे. ते म्हणाले हे दैत्यराजा मी वाढलो आहे पहा. नाही म्हणाले आणखीन वाढा. असं म्हणून तो वामनाचा आकार खूप मोठा झाला, विशाल झाला. आता ते म्हणाले मी एक पाऊल ठेवलं ते तुझ्या यज्ञभूमीवर ठेवलं. ठेवा म्हणाले. आता दुसरं पाऊल आहे ते ब्रह्मलोकामध्ये गेलं, जाऊ दे म्हणाले. आता म्हणाले तिसरं पाऊल कुठे ठेवू. तो राजा बली म्हणाला तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही पाऊल कुठे ठेवायचं हे तुम्ही जाणू शकता, मी तुम्हाला कसं सांगणार की तुम्ही पाऊल कुठे ठेवा. पण म्हणाले मी एवढंच सांगतो की माझ्या सत्यप्रतिज्ञेचं रक्षण करण्याकरता आपण आपला पाय माझ्या डोक्यावर ठेवा, कारण मी सत्यप्रतिज्ञ आहे, मी तुम्हाला जे सांगितलं आहे ते करीन, पण आता मी दुसरं काही करू शकत नाही, तर एवढं सांगू शकतो की आपण आपला पाय माझ्या डोक्यावर ठेवा. त्यावेळी भगवान विष्णू म्हणतात मी तुझ्या ह्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. आणि म्हणाले तुझं कल्याण होईल, तू मला काही वर माग. त्यांनी सांगितलं आता मी आपल्याकडे याचना करणार नाही, आपण माझ्या यज्ञामध्ये मागण्याकरता आलात, मी आपल्याकडे कशाकरता याचना करू, मी याचना करणार नाही म्हणाले. मी तर त्यावेळी बलीला भगवंतानी सांगितलं की मी प्रसन्न आहे तुझ्यावरती. म्हणाले तुला मी असा वर देतो की आता ह्या काळात म्हणजे तुझ्या ह्या रूपात म्हणजे तू राजा बली आहेस या स्वरूपामध्ये तुला रसातळाचं राज्य मिळेल, भविष्यामध्ये तुला इंद्रपद मिळेल आणि त्यानंतर म्हणाले तुला स्वतंत्र असं अविनाशी यश मिळून शेवटी म्हणाले तू माझ्यापर्यंत येऊन पोहोचशील. आणि त्यांनी त्या
त्यांच्या सगळ्या कुटुंबियांसहित त्याला रसातळाला पाठवलं. आता काय झालं, आता यज्ञभूमीवरचा पाय आणि बलीच्या डोक्यावरचा पाय ह्या दोघांचा काय परिणाम आहे तो आपल्याला बघायला मिळाला. आता त्यांनी त्या ब्रह्मलोकामध्ये पाय ठेवला, आता भगवंताचा पाय ब्रह्मलोकामध्ये आला, आता ते विष्णू त्याचा लोक आहे ना ब्रह्मदेवाचा, तर ब्रह्मदेव म्हणाले त्यांचं मला स्वागत तर केलं पाहिजे. तर त्यांचा पाय जेव्हा ब्रह्मलोकामध्ये म्हणजे ब्रह्मदेवाच्या लोकामध्ये ठेवला गेला, त्यावेळी भगवान शंकरांनी आपल्या कमंडलूमध्ये जल दिलं आणि आपल्या कमंडलूतलं दिलेलं जल त्या ब्रह्मदेवांना त्यांनी सांगितलं की त्यांनी भगवंताच्या पादप्रक्षालन करा. आणि त्याप्रमाणे आता ब्रह्मदेव म्हणाले साक्षात माझे पिता माझ्या लोकाला येत आहेत. आता त्यांच्या चरणावरती ब्रह्मदेवानी त्या कमंडलूमधलं शंकरांनी दिलेल्या कमंडलूमधलं जल अर्पण केलं. आता हे भगवान विष्णूंच्या चरणकमलावरून ते जल मेरू पर्वतावरती पडलं आणि मेरू पर्वतापासून चार भागामध्ये पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर अशा चार दिशांनी ते पृथ्वीवरती आलं. आणि त्यांनी वर्णन असं केलंय की फक्त दक्षिणेतला एक प्रवाह शंकरांनी आपल्या जटेत धारण केला, नंतर पश्चिमेकडचा जो जे जल आहे ते भगवान शंकरांनी पुन्हा आपल्या कमंडलूमध्ये स्वीकारलं. म्हणाले उत्तरेकडचं जे जल आहे ते जल विष्णूंनी ग्रहण केलं, कारण काहीतरी ग्रहण करायला पाहिजे ना, कारण त्यांनी सत्कार केलेला आहे. आणि पूर्वेकडचं जे जल आहे ते देव आणि पितर यांनी ग्रहण केलं. आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय की आता भगवान शंकराच्या जटेमध्ये जे जल सामावलं त्या जलाचे दोन भाग झाले. एक प्रवाह जो आहे तो व्रत दानी समाधी याच्या तत्पर असणाऱ्या गौतम ऋषींनी शिवाची आराधना करून या भूलोकावर आणला. आणि तिला आणल्यानंतर तो जो दुसरा प्रवाह आहे तो बलवान क्षत्रिय राजा भगीरथ यांनी आपल्या प्रयत्नांनी पृथ्वीवर आणला. गौतमाने तो पृथ्वीवर आणला म्हणून ती गौतमी झाली. आणि ती गौतमी आणि म्हणून महर्षी जे गौतम आहेत ते कैलास पर्वतावर गेले आणि त्यांनी कुशासनावर म्हणजे दर्भासनावरती बसून भगवान शंकरांची त्यांनी स्तुती केली. आणि त्यांनी सांगितलं की गौतमा तुझी मला स्तुती मान्य आहे, तुला काय पाहिजे आहे सांग. म्हणाले हा प्रवाह आता पृथ्वीतलावर कसा येईल, मी मागितला तुम्ही मला दिला आणि तो मी पृथ्वीतलावर आणणार आहे, तर तो कसा येईल. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की हे लक्षात घे, हा जो माझ्या जटेतला प्रवाह आहे तो मी ब्रह्मगिरीवरती सोडतो आणि म्हणून गोदावरीचा उगम जो आहे तो ब्रह्मगिरीवरती झालेला आहे. आणि ती समुद्राला जोपर्यंत मिळेल तोपर्यंत तिच्या किनाऱ्यावरचा जो सगळा मार्ग आहे तो सगळा तीर्थक्षेत्र बनून राहील. आणि म्हणाले या नदीच्या तटावरती म्हणाले ती जिथे आहे म्हणजे ज्या ठिकाणाहून ती वाहते आहे तिचं महात्म्य असं राहील की तिच्या प्रवाहापासून 8 मैल लांब असणारे लोकसुद्धा आपल्या घरी गंगा गंगेती यो ब्रुयात योजनानाम शतैरपी असं म्हटलेलं आहे की जो गंगेचं नामस्मरण करून आपल्या अंगावरती जल घेतो त्याला सुद्धा गोदावरी त्याच्या घरच्या कॉर्पोरेशनच्या पाण्यानी सुद्धा त्याला गंगेच्या जलाचं पावित्र्य देऊन त्याला कृपावंत करील, त्याला त्याचं पुण्य प्राप्त करून देईल. म्हणाले ह्या गोदावरीपेक्षा वेगळं मोठं तीर्थ असणार नाही. ही गौतमी गंगा जी आहे ती सर्व तीर्थात पवित्र आहे आणि सर्व नद्यात श्रेष्ठ आहे आणि ज्येष्ठ पण आहे. ती गंगेपेक्षा ज्येष्ठ आहे आणि श्रेष्ठ आहे असा तिचा महिमा सांगितलाय असं म्हणून शंकर अंतर्धान पावले. आता ही गंगा प्रकट झाली, त्या ब्रह्मगिरीवरती आली आणि म्हणाले ती जी वाहू लागली, आता तिचा प्रवाह वेगळा आहे, तिचा इतिहास वेगळा आहे. आणि म्हणाले ती जी वाहू लागली ती गौतमांच्या विनंतीवरून ही गंगा स्वर्ग मृत्यू आणि रसातल म्हणजे ही गोदावरी या तीनही लोकांमध्ये प्रवास करते. म्हणाले स्वर्गामध्ये तिची 4 रूपं आहेत, या पृथ्वीतलावरती तिची 7 प्रवाह आहेत, 7 रूपं आहेत आणि रसातलामध्ये तिची 4 रूपं आहेत. अशी ती 15 रूपांनी प्रकट झालेली आहे. आणि म्हणाली ही गंगा नदी जी आहे त्या नदीचं आता महात्म्य सांगायचं तर गौतमांनी ती ब्रह्मगिरीवर प्रकट झाल्याबरोबर तिला प्रदक्षिणा घातली, तिचं पूजन केलं आणि तिचं पूजन ज्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी त्यांनी भगवान शंकराचं पूजन केलं. ते त्र्यंबक रूपामध्ये पूजन केलं आणि म्हणून ते स्थान त्र्यंबक म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आता त्यावेळी ज्याला त्र्यंबक म्हटलंय ते आत्ताचं त्र्यंबकेश्वर म्हणायचं
का ते आणखीन कुठल्या दुसऱ्या ठिकाणचं त्र्यंबक म्हणायचं, कारण आपल्याला माहीत नाही आता तिचं स्थान नेमकं कोणतं समजावं. म्हणाली इथे भगवान शंकरांनी गोदावरी स्नानाचं महत्त्व सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की हे मुनिश्रेष्ठा 3.5 कोटी तीर्थ तिच्या किनाऱ्यावरती असतील आणि ह्या गंगेचं नाव माहेश्वरी आहे. म्हणजे गोदावरी हे नाव माहेश्वर तिथपर्यंत पोचलं आहे. आपल्या ज्या माहेश्वरी साड्या आहेत, माहेश्वरी साडीला नाव आलं अहिल्याबाईंमुळे, आणि त्या स्थानाला जे गाव वसवलं त्याला नाव त्यांनी माहेश्वर दिलं, कारण दक्षिणेतले आहेत ना त्या, आणि दक्षिणेतली ती गंगा पवित्र गंगा तिचं नाव तिथे त्या मध्य प्रदेशामध्ये गेलं. दुसरं तिचं नाव गंगा आहे, गौतमानी आणलं म्हणून गौतमी आहे. तिचं नाव वैष्णवी आहे, तिचं नाव गोदावरी आहे, नंदा आहे, सुनंदा आहे, कामदायिनी आहे, ब्रह्म तेजस समानिता असं नाव आहे, सर्व पाप प्रणाशिनी ही सगळी तिची नावं आहेत असं भगवान शंकरांनी सांगितलं. पण ते म्हणाले मला मात्र तिचं गोदावरी हे नाव प्रिय आहे आणि म्हणून ती गोदावरी ह्या नावानी प्रसिद्ध झाली. म्हणाले 5 भूतांमध्ये हे जल पवित्र आहे आणि पापराशींचा नाश करणार आहे आणि भगवान शंकरांच्या जटेपासून निर्माण झालेली ही गंगा आहे. ते म्हणाले इतकी पवित्र आहे की त्या पवित्र गंगेचा जो सहवास आहे दक्षिणेमध्ये तो सगळ्यांनी अनुभवावा आणि तिची कृपा संपादन करावी असं भगवान शंकरांनी सांगितलं. इथे अशीच एक थोडीशी वेगळी अशी कथा आहे, त्या तीर्थाचा महिमा सांगितला आहे. पतत्री तीर्थ असं त्याचं नाव आहे. म्हणाले सर्व रोगांचा आणि पापांचा नाश करणारं असं तीर्थ आहे. त्याच्या स्मरणानेसुद्धा मनुष्याचं जीवन कृतकृत्य होतं. कश्यपाचे म्हणाले 2 मुलगे, एक अरुण आणि दुसरा गरुड, त्यांच्या कुलामध्ये पक्ष्यांमध्ये श्रेष्ठ असा संपाती जन्माला आला आणि संपातीच्या छोट्या भावाचं नाव जटायू. आता त्यांनी सांगितलं हे दोघेही अत्यंत बलवान आहेत, श्रेष्ठ आहेत आणि दोघेही एकमेकांच्या ठिकाणी आपल्या बलाचं प्रकटीकरण करत असत. हा त्याला तो ह्याला, एक दोघेही एकमेकांच्यावरती चालून यावत असं दोघांच्या द्वंद्व होत असे, कुस्त्या होत असत, दोघांच्यावरती झुंज होत असे एकमेकांच्यामध्ये दोघांची, अशा प्रकारे एकमेक एकमेकांना आपल्या बलाने दटावत असत आणि आपल्या बलाचे प्रयोग करून दाखवत असत. आणि ते म्हणाले त्यांनी एकदा दोघांनीही ठरवलं की तूही बलवान आहे, मीही बलवान आहे, आपण दोघेही जण सूर्याचं दर्शन घ्यायला जाऊ. म्हणून त्यांनी आकाशात भरारी घेतली आणि ते सूर्याकडे जायला निघाले. आता दोघंही जण थकून एका पर्वतावरती आदळले. त्याचं कारण असं की त्यांचे दोघेही पंख सूर्याच्याकडे जाताना दोघांचेही दोन्ही पंख जळून गेले, तसेच उडत होते, पण शेवटी थकले आणि एका पर्वतावरती पडले. आणि ह्या पतनामुळे दुःखी झालेला तो अरुण आहे, म्हणजे त्यांचे जे वडील आहेत, ते सूर्याला म्हणाले की भगवान हे दोन्ही पक्षी खाली पडलेत, यांना अभय द्या, यांचा मृत्यू होऊ देऊ नका. आणि म्हणून सूर्यानी त्यांना जिवंत केलं आणि तो जटायू, अरुण, संपाती, गरुड, सूर्य, भगवान विष्णू हे सगळे यांनी त्या गंगा तटावर, म्हणजे सगळा गौतमीचा, म्हणजे गोदावरी, तिथे भ्रमण केलं आणि तेव्हापासून या तीर्थाला पतत्री तीर्थ असं नाव पडलं. आणि त्यांनी सांगितलं की हे जे तीर्थ आहे ते विषाचं नाशन करणार आहे आणि सगळ्या अभिष्ठाचं आपल्याला म्हणजे प्राप्त करून देणार आहे. आणि साक्षात सूर्य, विष्णू, गरुड, अरुण ते ह्या गौतमी तटावर म्हणजे गोदावरीच्या किनाऱ्यावर निवास करतात. म्हणून हे तीर्थ आधी आणि व्याधी हे दूर करणारं असं तीर्थ आहे. आता विश्वामित्रांनी सांगितलं की ह्या सगळ्या तीर्थांचा महिमा आम्ही सांगायचा आणि ह्या सगळ्या तीर्थांचं मोठेपण जे आहे, लोक म्हणतील की कर्माचं फळ मिळतं, आम्ही तीर्थयात्रा केली की आम्हाला फल मिळालं पाहिजे. पण कर्माच्या आधीनं जशी फलसिद्धी आहे तसं कर्म ज्या 2 प्रकारचं आहे त्या 2 कर्मांचा विचार करावा लागेल. एक क्रियमाण आहे, म्हणजे आम्ही आता जे करू ते, की आता आम्हाला असं वाटलं हे सगळं ऐकल्यानंतर की जावं आसामच्या भागामध्ये आणि बघावं की कुठे आहे ते पुरुषोत्तम तीर्थ, कुठे आहे तो इंद्रद्युम्न सरोवर, कुठे आहे ते मार्कंडेय सरोवर, असं आम्हाला वाटलं आम्ही जाऊ असं म्हटलं आणि तिथे गेलो तर काय आमच्या मनातली भावना आहे आपल्याला माहीत नाही. पण हे क्रियमाण आहे की हे आम्ही आता काहीतरी करायला उद्युक्त होऊ आणि ते करू. आणि दुसरं जे आहे ते कृत, म्हणजे केलेलं, म्हणजे आमचं संचित आहे, करून झालं आहे ना, ते आता काही बदलणार नाही आहे, ते संचित आहे. आणि म्हणून
क्रियमाण हे कर्माचं साधन आहे, कारण आम्ही करू शकतो, अजून आमच्या हातात आहे ते साधन, आणि त्याला कर्तव्य म्हणतात की ते कर्तव्य आमच्याकडनं योग्य प्रकारे पालन झालं पाहिजे. पुढे त्यांनी असं म्हटलंय की विद्वान मनुष्य हे नक्की लक्षात ठेवतो की कर्म करताना जी धारणा आहे त्याला अनुसरूनच फळ मिळतं. म्हणजे आम्ही रोज जरी इथे ज्ञानेश्वरांच्या अलंकापुरीत जाऊन आलो तरीसुद्धा आमचं जर मनच त्याच्याकरता तितकं उत्कट नसेल किंवा आमची भावनाच तितकी उत्कट नसेल तर आम्हाला तिथे रोजच्या दर्शनाने काय लाभ व्हावा. आणि म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय की देवे द्विजे तीर्थे मंत्रे यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. या सगळ्यांच्या ठिकाणी आमची जी भावना असते त्याप्रमाणेच त्याचं फल मिळतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की भावनेशिवाय कर्म आहे हे म्हणाले शहाणा माणूस समजत नाही, नुसती ड्रिल केली तर काही उपयोग होणार नाही. आणि म्हणाले त्याचे लाभ आम्हाला फलामध्ये मिळावेत असं समजलं तर ते आमचं अज्ञान होईल, आणि त्यामुळे कर्म जे आहे ते भावनेशिवाय नाही. भावनेशिवाय कर्म केलं तर त्याचं फल वेगळं आहे, आणि भावनेसहित कर्म केलं तर त्याचं फल वेगळं आहे. भावना आपण म्हणाले तीन प्रकारची आहेत, सात्विक आहे, राजसिक आहे आणि तामसिक आहे. अशा ज्या तीन भावना आहेत त्या भावनेप्रमाणे केलेलं कर्म हे फळाला येतं. काही विशिष्ट भावना मनात आहे की आपण नवस बोलतो की किंवा एखादा व्यापारी त्या बालाजीलाच आपला पार्टनर करून घेतो की खात्री पाहिजे ना की आपला धंदा चाललाच पाहिजे की हे बघ तू माझ्या 10 पैशाचा पार्टनर आहेस, चल आपला फायदा झाला की 10 पैसे तुला देईन. म्हणजे ही मोठी राजसिक वृत्ती आहे. काही भावना आहे की हे मला पाहिजे, हे सगळा विनिमय आहे, त्याच्याशी केलेली देवाणघेवाण आहे. म्हणाले या वृत्तीने केलेलं जे कर्म आहे ते काय अनुकूल भावरूप जसं असेल तशी ती अनुकूलता परमेश्वर देईल, पण निष्काम भावानी केलेलं कर्मच आम्हाला मुक्ती देते. आता दुसरा भाग आहे, मग आपण म्हटलं की कोण त्या मुक्तीचा विचार करत बसलंय, कुणाला पाहिजे ती निष्काम भावानी केलेलं कर्म, आपल्याला काय पाहिजे तो विनिमय करावा भगवंताशी, भगवंता हे दे मी हे करतो, मी हे देतो तू ते दे, आपल्या दोघांशी चालू दे व्यापार विनिमय. पण एक आहे निष्काम भावानी जर कर्म केलं तर लौकिकातली प्रत्येक इच्छा तोच पुरी करतो, तिथे मागावं लागतच नाही. पण निष्काम भावानी केलेलं कर्म मात्र आणखीन वेगळ्या प्रकारांनी रुजू होतं. पण कामनेसहित केलेलं कर्म जे आहे तिथे हिशोब एकाच एक आहे, हे मी तुला दिलं ते मी तुला दिलं, आपला विषय संपला. आता तुझ्या खात्यात माझं काही नाही, माझ्या खात्यात तुझं काही नाही. पण जो निष्काम भावानी केलेल्या कर्माचा भाग आहे तिथे मागणारा काहीच मागत नाही, आणि त्यामुळे देणारा जो परमात्मा आहे त्याचा नियमच आहे, एकाला 1000 आहे, लाख आहे, कोटी आहे, तो काय देईल. म्हणून त्याचं जे सामर्थ्य आहे ते कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे, की आम्हाला जे कळत नाही ते सुद्धा तो देणार आहे. काय मागायचं आम्हाला कुठे कळतं? म्हणून तर आमचा वेद आम्हाला सांगतो की भगवंताला तुम्ही तुमच्या तोंडाने मागू नका, माझं सूक्त दिलेलं आहे. की कुणाला आवाहन करायचं आहे? पुरुषोत्तमाला, हे पुरुषोत्तम सूक्त म्हणा. कुणाला आवाहन करायचं आहे? गणपतीला, अथर्वशीर्ष म्हणा. कुणाला आवाहन करायचं आहे? विष्णूला, विष्णू सहस्रनाम म्हणा, नमस्कार करा, गप्पो बसा. कारण त्याच्यात काय मागायचं आहे ते मी मागितलेलं आहे, ते सगळं तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही तुमच्या मुखाने वेगळी तुमची बुद्धी चालवून काही मागू नका, कारण त्या मागण्यात नुकसान तुमचं आहे, त्याच्यात भगवंताचं काही नुकसान नाही आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की कर्म निष्काम भावानी करा. असा सगळा तीर्थाचा थोडासा आपण गोषवारा घेऊन त्यांनी हे पुन्हा तीर्थाचं जे प्रकरण आहे ना ते पुन्हा त्यांनी पुरुषोत्तम क्षेत्रावर आणून सोडलंय. म्हणजे या ग्रंथामध्ये गौतमीचा महिमा सांगताना सुरुवात पुरुषोत्तम क्षेत्रापासून केली आहे, तिच्या उत्पत्तीकरता मार्कंडेयांची कथा सांगितली आहे, त्याच्यातून वामनावतार सांगितला आहे, वामनावतारातून ब्रह्मदेवानी केलेलं भगवंताच्या द्वितीय पादाचं स्वागत सांगितलं, त्यातून गौतमीचा उगम सांगितला, तिचा प्रभाव आणि तिच्या संबंध प्रवाहाच्या किनाऱ्यावर असलेली सगळी तीर्थक्षेत्र सांगितली, आणि शेवटी एक मार्मिक उपदेश केला की तीर्थाला गेलं किंवा तीर्थक्षेत्राचं दर्शन गेलं की पुण्य मिळालंच असं झालं नाही. म्हणाले
त्याच्यामागची भावना काय ही लक्षात ठेवा. विश्वामित्रांच्या मुखातून त्यांनी आपल्याला उपदेश केला आणि पुन्हा शेवटी ते त्या पुरुषोत्तम क्षेत्राशी येऊन थांबले. पुन्हा त्यांनी सांगितलं की हे पुरुषोत्तम क्षेत्र अत्यंत श्रेष्ठ आहे.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण। ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी। आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया संत भानुदास महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम। समर्थांच्या मनोबोधातला हा 20वा श्लोक आहे। बहु हिमपुटी होई जे मायपोटी, नको रे मना यातना तेची मोठी। निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी। मागच्या श्लोकात त्यांनी म्हटलंय की सत्य ब्रह्माला विसरू नकोस आणि मिथ्या मायेच्या नादी लागू नकोस। वाचेन सत्य बोल, खोटं बोलू नकोस। पण जोपर्यंत स्वरूपाचं ज्ञान नाही, मी देह हे अज्ञान दूर होत नाही, तोपर्यंत वासना नष्ट होत नाहीत। आणि वासना आहेत तोपर्यंत पुन्हा जन्म, पुन्हा गर्भवास हे चालूच आहे। हा गर्भवास किती कठीण आहे हे लक्षात येऊन माणसाला सहजच वैराग्य उत्पन्न व्हावं अशी हा श्लोक मागण्याची इच्छा दिसते। त्याच्यात समर्थ म्हणतायत, जन्माला येणाऱ्या बालकाला गर्भवासाचे 9 महिने अत्यंत कष्टदायक असतात। आईच्या गर्भामध्ये बालक खाली डोकं आणि पाय वर अशा स्थितीत असतं। सर्व बाजूने कोंडल्यामुळं ते तिथे उकडून निघतं। संत आपल्याला या दुःखद स्थितीची जाणीव करून देतात। जन्माला आल्यानंतर दात येण्यापासून दात पडेपर्यंत सर्व गोष्टी दुःखदायकच असतात। सुख पाहता जावा पडे, सुख थोडं आणि दुःख मात्र पर्वता एवढं। मुख्यतः आपण दुःखात जीवन जगतो आहोत याची जाणीवच माणसाला नसते। परममूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख, हे दासबोधातलं वचन ऐकून वाटतं की आपण मूर्ख आहोत, अज्ञानी आहोत। हे अज्ञान कसं दूर करता येईल? आपण शांत सुखी समाधानी कसं होऊ हे पाहायचं आहे। गर्भात असेपर्यंत मी कोण आहे याचं ज्ञान असतं असं म्हणतात। आणि जन्म झाला की तो कोहम कोहम म्हणू लागतो। या जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी पुनरपि जननम पुनरपि मरणम असं जर नको असेल तर सद्गुरूंना शरण जा, साधना करून देहभावापलीकडे जा। मी कोण आहे याचं ज्ञान करून घ्या। तत्त्वम असी या महावाक्याचा बोध करून घ्या। सोहम बोधात या। मी देह नसून आत्माच आहे असा निश्चय करावा। आत्मबुद्धी निश्चयाची तेची जशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरू नये असं समर्थाने ठामपणाने सांगितलं आहे। आता हा आत्मबोध झाला नाही तर काय होतं? तर पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्या, त्याच्यात अडकतो जीव। आणि मग माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, हे जे मी मला माझं या विचारांच्या पोटी अतृप्त वासना आणि त्या पोटी वासनेच्या पोटी पुन्हा पुनर्जन्म, पुन्हा हा गर्भवास। मग त्या गर्भवासाचं भयानक वर्णन या श्लोकात त्यांनी केलं आहे। म्हणून ते म्हणतात यातून तू बाहेर पड असे संत आपल्याला सांगत असतात। म्हणून हा गर्भवासाचं जे वर्णन केलेलं आहे ते भयानक वर्णन आहे। त्यामुळे ते विचारून त्यातून आपल्याला वैराग्य प्राप्त व्हावं असं समर्थांना वाटतं। म्हणून बहु हिमपुटी होई जे मायपोटी, नको रे मना यातना तेची मोठी। निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी। जय जय रघुवीर समर्थ।

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोते हो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई। हे सर्व बंधू आणि भगिनी भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दर महा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्र करता दर महा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीत दिलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

0: श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00।
1: श्रोते हो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना, संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीतबद्ध केलेली वसंत गोपाळ तथा दादा जोशी यांची गीतरचना. स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार।
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती। स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी।

आता ऐकूयात संत कवी श्री दासगणू महाराज रचित पद. संगीत आहे राम किंकर यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांची कीर्ती दिवसेंदिवस वाढतच होती। खूप दूर दूर होऊन स्वामींच्या दर्शनाला लोक नित्य यायचे। स्वामी कधी कधी 8-15 दिवस राजवाड्यात राहत, त्यामुळे काय व्हायचं तर फक्त स्त्रियांना राजवाड्यात जायला परवानगी असल्यामुळे पुरुषांना स्वामींचं दर्शनच होत नसे। राजवाड्याच्या बाहेर लोक झुंडीच्या झुंडींनी येऊन थबकत। अशा वेळी स्वामी काय करायचे तर संध्याकाळी राजवाड्याच्या सज्जात येऊन उभे राहायचे। लोकांना लांबून का होईना स्वामींचं सुंदर दर्शन व्हायचं। स्वामी अंतर्ज्ञानाने एखाद्या आर्त भक्ताची दुःख कहाणी समजावून घ्यायचे आणि फक्त त्यालाच सेवकांमार्फत राजवाड्यात बोलावून घ्यायचे, त्याचं दुःख समजून घ्यायचे आणि त्याला योग्य तो उपदेश करून केवळ स्पर्शाने त्याचे दुःख हलके करायचे, त्याला प्रसाद द्यायचे। स्वामींच्या केवळ दर्शनासाठी लोक येत होते। खूप वेळेला स्वामी वटवृक्षाखाली बसायचे। पहाटेपासून लोकांची रीघ लागलेली असायची। मध्यरात्रीपर्यंत स्वामींना पाहण्यासाठी लोक गर्दी करायचे। महाराजांना क्षणाची विश्रांती मिळायची नाही। स्वामी सर्वांना मार्गदर्शन करायचे, सर्वांच्या अडचणी सोडवायचे। फक्त स्वार्थी आणि आपमतलबी लोकांना अक्षरशः घालवून द्यायचे। परमभक्तांवर मात्र स्वामी प्रेम करायचे। श्री स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्म आहेत ह्याची सर्वांनाच खात्री पटलेली होती। स्वामींच्या अतर्क्य लीला हा सर्वांचा चर्चेचा विषय झाला होता। विशेषतः त्यांची आरती करताना आपण प्रत्यक्ष परब्रह्म अनुभवतो आहोत ह्याची लोकांना अनुभूती मिळायची। कारण स्वामी काय करायचे की प्रत्येक भक्ताला आरतीच्या वेळी त्याच्या उपास्य देवतेचं देवाचं दर्शन द्यायचे आणि त्या प्रसंगी लोक आनंदाने चित्कार करायचे। विशेषतः श्री दत्तभक्तांना स्वामींचा सहवास ही एक फार मोठी पर्वणी वाटायची। कारण त्यांना श्री दत्तात्रेयांचं सुरेख दर्शन रोजच घडायचं। आश्चर्य याचं होतं की संस्थांचे महाराज येवोत किंवा एखादा गरीब भक्त येवो, स्वामींनी कधीच भेदभाव केला नाही।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की आपण परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवायला हवी, त्याचं नाम सतत घ्यायला हवं, तरच भगवंताच्या गावाला आपल्याला निश्चितपणे जाता येईल। तुम्हाला एक सत्य सांगतो की आपण अंधकाराच्या अज्ञानी रात्री प्रथम संपवायला हव्यात, तरच ज्ञानाची पहाट उमलून येईल। याचा अर्थ असा की अज्ञान मार्गाने प्रपंचाची वाट चालण्यापेक्षा ज्ञानमार्गाने भगवंत स्मरणाची वाटचाल करणं हे अत्यंत आवश्यक आहे, तरच भगवंत भेटीचा सोहळा जुळून येतो। तुम्हाला आणखी एक सांगतो, नामस्मरणात अखंड राहिलं तर प्रापंचिक संकट वरच्यावर आपसूक झेलली जातात, ती आपल्यापर्यंत येतच नाहीत। ती विलक्षण ताकद फक्त अखंड नाम देतं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. ऐकूया MD पेटकर यांची गीतरचना, संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर लीला कणसे यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 2 ऑगस्ट. आपल्या मीचं स्वरूप आनंदमय आहे. इच्छित वस्तू मिळणं यात समाधान असतंच असं नाही, ती इच्छाच नाहीशी करणं यात समाधान आहे. हाव संपेल तेव्हाच समाधान होईल. याकरता वासनाक्षय कशाने होईल ते पाहावं, कशात सुख आहे, कशाची कास धरावी, इकडे लक्ष द्यावं. खरा आनंद आणि समाधान भगवंताचं होण्यातच आहे. भगवंता, तुझ्या वाचून माझं कोणी नाही हे ज्या दिवशी मनाने पक्क ठरेल त्याच दिवशी समाधान मिळेल. जितकी विषयाची आवड धरावी तितकं दुःखच पदरात येतं. विषय सुख न मागताही येतं, परंतु जे परमार्थाच्या आड येणार आहे ते मागत कशाला राहायचं. माझ्या मागे राम आहे म्हटलं म्हणजे प्रपंचातल्या विषयात जरी राहिलो तरी भिण्याचं कारण नाही. भगवंताचा आधार कायम ठेवला की विषयांची नाही भीती वाटत. नेहमी अनुसंधानात राहिलं म्हणजे मग सावधच राहिल्यासारखं आहे. दिवाळी हा आनंदाचा दिवस असतो, पण दिवाळीचा दिवस हा इतर दिवसांसारखाच असतो. इतकंच नव्हे तर आदल्या दिवसाची परिस्थिती, संकट आणि अडचणी त्या दिवशीही कायम असतात. याचा अर्थ असा की परिस्थितीत बदल होत नाही. दिवाळीचा दिवस हा दिवस या नात्याने निराळा नाही, पण काल आपण जे केलं ते दिवाळीच्या दिवशी आपण करत नाही हाच मुख्य फरक होय. आपण दिवाळीच्या दिवसाला आनंदाचा दिवस करतो हे जर खरं, तर तसा तो आपण नेहमीच का करू नये? आपल्याला नेहमीच दिवाळी असावी, आपण नेहमीच आनंदात राहावं आणि त्याकरता आनंदमय अशा भगवंताचा आधार घ्यावा. आपण दिवाळीच्या सणाचा आधार घेऊन आनंदी आनंद करतो, मग आनंद जो निर्माण करतो त्या भगवंताच्याच आश्रयाला नेहमी का न जावं? भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे. तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचं महत्त्व वाटत नाही. भगवंताचं स्वरूपच मुळी आनंदमय आहे. असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो याला कारण भगवंताला प्रकट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करत असतो. आपल्या आतमध्ये भगवंत तर आहेच, पण त्याचबरोबर मी सुद्धा आहे. हा मी कोण हे जाणण्याकरता इंद्रियांची गडबड शांत करून आतमध्ये आपण आनंदाचा शोध करावा. म्हणजे आपल्याला या मीच स्वरूपही आनंदमय असल्याचं प्रत्ययाला येईल. अशी परमात्म्याची ओळख करून घेणं ही खरी जीवनाची सुरुवात आहे, आणि परमात्म्यात विलीन होणं हेच जीवनाचं सर्वस्व आहे. ज्याचा आनंद टिकेल त्याला नित्य दिवाळी आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00।
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00। श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

सारिखे

0: साधना है याचा एवढा अर्थ लावता येईल की परमेश्वराबद्दल जर ज्ञान जर भक्ताला झालं तर भक्ती आणखी वाढू शकेल. जसं मी रामाचा जप करतोय पण जर मी रामकथा समजून घेतली, रामाचं महात्म्य कळलं, राम गुणगान वर्णन जर मी समजून घेतलं तर रामाचं महात्म्य कळल्यामुळे, रामाचे गुण कळल्यामुळे, रामाचं चरित्र नीट कळल्यामुळे माझ्या रामनामाच्या जपाला एक प्रकारची खुली प्राप्त होऊ शकते, एक प्रकारची घनता प्राप्त होऊ शकते. कृष्णाचा भागवतातलं महात्म्य कळलं की माझा जो कृष्णाचा जप आहे त्या जपाला एक प्रकारची अर्थता येऊ शकते, त्या जपात प्रेम वाढू शकतं. म्हणजे प्रेम वृद्धीसाठी भगवत स्वरूपाचं ज्ञान, तो अनादि आहे, तो अनंत आहे, तो नित्य आहे, तो सर्वव्यापी आहे, तो आपल्या जवळच आहे, तो करुणामय आहे, तो प्रेममय आहे, हे सगळं त्याचं स्वरूप जर आपल्याला कळलं तर त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचं प्रेम वाढायला, त्याच्याबद्दलची भक्ती वाढायला, त्याचं ध्यान करण्यासाठी मन एकरूप व्हायला मदत होऊ शकते एवढा त्याचा अर्थ आहे. त्याला मौलीने म्हटलेलं आहे, आंधळ्या गुरुणाचे पंख आहाती ते कवणा उपेगा जाती, तसे सत्कर्माची उपेक्षे जाती ज्ञाने विना, येर माते नेनोनी भजन ते वायाची गा आने आनंद, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. ज्ञान जर असेल तर आपल्यातून भगवंताच्या पूजेत कर्म हे जास्त निर्दोषपणे होईल एवढा त्याचा अर्थ. म्हणून नाथाने म्हटलेला आहे, ज्ञाने विण भक्ती न घडे म्हणती ते शब्द ज्ञाने धडपुडे, भक्ती तव जाण रोकडे ज्ञान जोडे अपरोक्ष. भक्तीतलं ज्ञान आपोआप प्राप्त होत. म्हणजे भक्ती ही जास्त महत्वाची आहे. तर काही लोकांचं म्हणणं असं आहे, अन्योन्य आश्रयत्व इति अन्य, भक्तीमुळे ज्ञान वाढतं, ज्ञानामुळे भक्ती वाढते. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत. जर भगवंताबद्दल प्रेमाची उणीव असेल तर भगवंताचं ज्ञान झाल्यावर ती उणीव भरून काढली जाऊ शकते. जर भगवंताबद्दल अज्ञान असेल तर तीव्र प्रेमाभावामुळे ते अज्ञान सुद्धा बदलवून जात. तुलसीदासांनी सांगितलंय, मला रामाबद्दल काही कळत नाही, फक्त मी रामाची पूर्ण शरणागत आहे, प्रपत्ती. माझा एक घाट आहे म्हणतात प्रपत्तीचा, त्याने हे चारही घाट नाकारले. कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, ज्ञानयोग या चारही घाटांचं वर्णन केलं आणि तुलसीदास म्हणतात, मी इतका अनधिकारी आहे की यातल्या कुठल्याही घाटावर बसायची माझी लायकी नाही आहे. मग मी माझा आपला घाट तयार केला प्रपत्ती योगाचा, मला यातलं काही कळत नाही, तूच मला समजावून सांग आणि तूच माझ्याकडनं साधना करून घे. आईच्या कडेवरलं मूल जसं पूर्णपणे आईला शरणागत असतं, आईशी अनन्य असतं, तशा प्रकारे हा भक्त असतो. त्यामुळे त्या भक्ताला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. भक्तीला ज्ञानाच्या कुबडीची गरज नाही असं नारदांचं स्पष्ट मत आहे. मीरा नृत्य करतीये, मीरेचं नृत्य कुठून जन्माला आलं? मीराने काही कथ्थकचा डान्सचा क्लास लावला नव्हता, भरतनाट्यमकडे ते गेले नव्हते, पण तरी सुद्धा मीराबाई नृत्य करते. उलट ज्याने नृत्याचा आणि संगीताचा गाढा अभ्यास केला होता तो तानसेन मीरेचं नृत्य पाहायला आला. सायंटिफिक आहे की नाही, नृत्यशास्त्र शुद्ध आहे की नाही, का हस्तन्यास पदान्यास मध्ये काही चुका होत आहेत म्हणून तो बघायला आला. तुम्ही थक्क झाला, कुठे शिकली कोण असतो की. पण त्याने मीराबाईची परीक्षा पाहण्यासाठी दारावरती एक अर्धा दोहा लिहिला आणि म्हटलं हे आता तो दोहा पूर्ण करते का बघू. आणि कसं पूर्ण करते. तानसेनी दारावर लिहून ठेवलं, तानसेन की एक तान पर सब ताने बेतान है, असं लिहून निघून गेला. मीरामेन ते वाचलं, दुसऱ्याशी पुन्हा मीरेचं नृत्य पाहिलं तानसेन आला, तर मीरामेन तो दोहा पूर्ण केला होता. तानसेन की एक तान पर सब ताने बेतान है असं त्यांनी लिहून ठेवलं होतं. खाली मीराबाईने लिहिलं, अपनी अपनी तान में हर चिडिया मस्तान है. कुठे ते शिकायला गेले नाही, तिचं नृत्य जे आहे ते प्रेमातनं जन्माला आलेलं नृत्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जरी हे दिदला नसेल सुस्वर आवडी अनंत आळवावा. आता भीमचंद जोशीच्या गायनापेक्षा तुकाराम महाराजचं गायन जास्त श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराजांचा आवाज विठ्ठलापर्यंत पोहोचला, तुकाराम महाराजांना ते प्राप्त झालं. तुकाराम महाराजांचे अभंग म्हणणं हा भीमसेन जोशींचा इन्कम सोर्स झाला. त्यांनी त्यांना पैसे मिळवले, तुकाराम महाराजांना पैसे मिळाले नसतील, तुकाराम महाराजांना पांडुरंग मिळाला. हे जे वैशिष्ट्य आहे, आता तुकाराम महाराजांकडे गायनाचं ज्ञान नसेल, त्यांना ज्ञानाची गरजही नाहीये. पेढे वाकुडे गायीन परी तुझाची म्हणवी ना, अशा भावने केलेलं असतं. मग भक्तीतूनच ज्ञान जन्माला येतं, ज्ञानाची गरज भक्तीला नसते. हे पुन्हा ठामपणे नारद सांगतात. नारद म्हणतात, भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान, भक्तीने ज्ञानाची दिदले महिमान. भक्ती ते मूळ, ज्ञान ते फळ, वैराग्य केवळ तिथीचे फुल. शंकराचार्य सुद्धा म्हटलेलं आहे, यथा ज्ञानम विना मुक्ती न असते उपाय शतैरपी. शास्त्रांचा सिद्धांत आहे, वेदांतचं म्हणणं आहे की भक्ती ज्ञानाशिवाय माणसाला मुक्ती प्राप्त होत नाही. आचार्य म्हणतात, यथा ज्ञानम विना मुक्ती न असती उपाय शतैरपी, पण पुढे म्हणतात तथा भक्तीम विना ज्ञान न असती उपाय शतैरपी. तुम्ही भक्ती केल्याशिवाय तुम्हाला ज्ञान होणार नाही. जेव्हा 100 प्रयोग जरी तुम्ही केले तरी काही उपयोग होणार नाही. म्हणजे इथं ज्ञानाने मुक्ती होते हे खरं आहे, पण ते ज्ञान भक्तीचं जन्माला येतं. ती भक्ती जन्माण्यासाठी ज्ञानाचा आश्रय घ्यावा लागतो हे नारदांना मान्य नाही. म्हणून पुढे 3व्या सूत्रात म्हटलेलं आहे, स्वयं फलरूपत इति ब्रह्मकुमार. हे ब्रह्मकुमार हे त्याने स्वतःला उद्देशून म्हटलेलं आहे. सनत, सनत कुमार, सनक नंदन, नारद ही सगळी ब्रह्माची निर्माण झालेली पुत्र आहेत. ही ब्रह्माने निर्माण केलेली पुत्र आहेत. त्यामुळे त्या सगळेजण स्वतःला काय म्हणून घेतात, ब्रह्मकुमार म्हणून घेतात. मग ब्रह्मकुमार म्हणजे नारदांचं म्हणणं असं आहे की भक्ती ही फलरूपत्वा. मग हा मुद्दा झालेला आहे की ती स्वतः फलस्वरूप आहे. त्याला म्हटलेलं आहे तुकोबार यांनी, नाम घेता मन निवे जिव्हे अमृताची स्रवे, होता ती बरवे ऐसे शकून लाभाचे, विषय विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावरवाच्या छंद या नामाचा घेतला ते. मग त्या नामाच्या छंदानं त्या भक्तीच्या यानं भक्त स्वयंपूर्ण होतो. भक्ती स्वयंपूर्ण आहे, भक्त स्वयंपूर्ण होतो, आणि शेवटी तो भक्त पूर्णपणे भगवत स्वरूप होऊन जातो. म्हणून फलरूपत्व हे भक्तीचं वैशिष्ट्य आहे. 31 आणि 32 या सूत्रामध्ये मगाशी जे मी सांगितलं की परोक्ष ज्ञानालाच मनुष्य अपरोक्ष ज्ञान समजू शकतो, शब्द ज्ञानाला तो प्रत्यक्ष अनुभूती मानू शकतो. शंकराचार्यांचं उदाहरण दिलं की अभ्यास विलक्षण आहे, परोक्ष ज्ञान त्यांना झालेलं आहे, अपरोक्ष अनुभूती आलेली नाही आहे. आणि आली असती त्याचं विधान तोंडात बाहेरच पडलं नसतं. याचा तर फक्त शब्द पंडित आहेत. इथं त्याला उद्देशून दृष्टांत दिल्या नारदांनी. 31 आणि 32 सूत्र, 31व्या सूत्रात म्हटलेलं आहे, राजगृह भोजनादिषु तथैव दृष्टत्वात् न तेन राजपरितोषः क्षुधा शांतिर्वा. 31 आणि 32 सूत्रात म्हटलेलं आहे, फार मोठा राजवाडा पाहिला आणि तिथं जेवणाच्या मोठमोठ्या डिशेस पाहिल्या, त्यामुळे काही राजवाड्यात राहिल्याचं समाधान मिळत नाही आणि डिशेस पाहून डिशेस खाल्ल्याचं समाधान मिळत नाही. सगळा स्वयंपाक तयार केला, सगळ्या टेबलवरती ठेवलं आणि तुम्हाला सांगितलं बघा काय छान केलेलं आहे. झालं ना पोट भरलं ना? आता ते नुसतं पाहून पोट भरणार आहे का? दिल्लीला लोक ट्रिपला जातात, दिल्लीला ट्रिपला गेलो की दिल्लीच्या सहलीमध्ये त्यांना ते सगळं राजवाडा वगैरे दाखवतात, राष्ट्रपती भवन दाखवतात, पंतप्रधान भवन दाखवतात. त्याच्यामुळे राष्ट्रपती भवनात राहण्याचा आनंद मिळणार आहे का? राष्ट्रपती भवनात राहण्याचा आनंद मिळवण्यासाठी प्रणव मुखर्जी व्हावं लागतं, पंतप्रधान भवनात राहिल्याचा आनंद घेण्यासाठी नरेंद्र मोदी व्हावं लागतं. नुसतं एक दिवस तिथे गेल्याने सगळं बघितलं पण तिथे फार चांगले त्याने स्वयंपाकाचे पदार्थ होते, त्याने काही पोट भरत नाही. तसं नुसतं माया ब्रह्मासंबंधी खूप जाणलं, खूप कंठस्थ केलं, खूप सगळे पुस्तकं वाचली, त्यांनी ब्रह्म प्राप्त होत नाही. व्यवहारातलं उदाहरण मी दिलं असतो, मंगला बर्वेंचं रुचिरा पुस्तक वाचल्याने पोट भरत नाही, त्यासाठी ते सगळे पदार्थ शिजवावे लागतात, ते करावे लागतात, पण ते नुसते करून पोट भरत नाही, ते प्रत्यक्ष खावे लागते. नुसतं बघून काय होणार आहे? इथे परमात्म्या संबंधी जाणणं म्हणजे परमात्मा होणं नव्हे. तुम्हाला परमात्म्याबद्दल इन्फॉर्मेशन खूप आहे, यू आर इन्फॉर्मेटिव्ह, पण इन्फॉर्मेशन इज अ डिफरंट थिंग, नॉलेज इज अ डिफरंट थिंग. ज्ञान प्राप्त होणं ही फार वेगळी गोष्ट आहे. भगवान रामकृष्ण परमहंस एक दृष्टांत देत असत. रामकृष्ण सांगायचे की एक मनुष्य आंब्यावर पीएचडी करत होता आणि त्यासाठी तो आपल्या काही मित्राला घेऊन आंब्याच्या बागेत गेला. माळ्याला भेटल्या, माळ्याने मालकाला विचारा सगळं, मालक सांगेल तुम्हाला मला यातले काही माहिती नाही, म्हटले तुम्ही एक्सपोर्ट किती, इम्पोर्ट किती, कुठली जात आहे, कुठल्या याच्यात किती फळं येतात, कुठल्या ऋतूमध्ये जास्त येतात, कुठल्या ऋतूत कमी येतात, कशाला किती जमीन लागते, किती खतं लागतात, हे तुम्ही मालकाला विचारा म्हटले. ते दोघे मालकाकडे गेले. आता ज्याला पीएचडी करायची होती तो वही नोट घेऊन सगळे पॉइंट लिहित होता, या दुसऱ्याला बोर झाला तो खाली आला. खाली आल्यावर त्यांनी माळ्याशी मैत्री केली आणि माळ्या सांगितलं जरा आंबे काढा किंवा चांगले. माळ्याने छानपैकी दोन तीन गोड आपुलचे आंबे काढले, त्या दोघांनी म्हणून ते मस्तपैकी फस्त केले आणि हा सगळ्या नोट्स घेत बसला. आंब्याचा एक्सपोर्ट किती होतो, आंब्याच्या जाती किती असतात, परदेशात किती माल जातो, अमुक काय होतं, तमुक काय होतं, खतं किती लागतात, प्रॉफिट किती होतो, लॉस किती होतो, सगळे आकडेवारी करत बसला. रामकृष्ण परमहंस म्हणायचे कोण जास्त शहाणा आहे? म्हटलं बाबा मला बाकी काही माहिती नाही, ते आंबे दोन काढा. चार आंबेपैकी आंबे काढले, आंबे खाल्ले निघून गेला. हा काही आंबे न खाता तसाच त्या बागेतनं बाहेर पडला. मग तसं परमात्मा जाणून घेणं महत्वाचं आहे का नुसतं परमात्म्याचा अभ्यास करत बसणं महत्वाचं आहे? तसं व्हा, तसं जाणून घ्या. डॉक्टर काका म्हणतात येथे विद्यापीठ याची स्थळ आणि पीएचडी याची फळ, ज्ञानेश्वरी केवळ निमित्त मात्र. ज्ञानेश्वरी राबवली, ज्ञानेश्वरीत आता शब्द किती वेळा आलेला आहे, ज्ञानेश्वरांनी एकू शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे, त्याच्यावरती मोठमोठे ग्रंथ आणि मोठमोठे सगळं करत बसतात आणि प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीचा आनंद घेणं बाजूला राहून जात. ती गोष्ट सांगतात की एका राजाकडे एक पंडित आलेला होता, विद्वान होता तो आणि त्याची पत्नी. त्याचं हे कामच होतं वेगवेगळ्या राजांना पत्र लिहायचं कि मी असा वेदांती ज्ञानी आहे, मी हे सगळं निरूपण करत असतो, तुम्ही जर सेवेची संधी दिली तर तुमच्या दरबारात धर्मसभेमध्ये मी बोलेन. पूर्वी धर्मसभा असायच्या, आता सारख्या राज्यसभा लोकसभा धर्मसभा नव्हत्या, धर्मसभा असायची राजाची, विवेक सभा असायची. शिवाजी महाराजांच्या सभेचं नाव होतं विवेक सभा किंवा धर्मसभा. तो गेला, राजा एकदमच हुशार होता, राजा एक मुरुप्य होता, ज्ञानी होता, जनकासारखा होता. राजाने त्याला आमंत्रण दिलं, या म्हटले ठीक आहे. गीतेच्या श्लोकांवर ते बोलायला सुरुवात केली मग एक दिवस त्याने श्लोक घेतला, अनन्या चिंतयंतो माम, ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। या श्लोकावर ते तासभर बोलले। आता सगळ्या दरबारात राजा म्हटला, योगक्षेमं वहाम्यहम्, याचं तुम्ही जे विवेचन केलं ते पटत नाही म्हटले बुद्धीला, पुढच्या रविवारी पुन्हा हा श्लोक सांगा, जरा चांगली तयारी करून या म्हणजे। एकदमच इन्सल्टिंग झालं। बरं, राजा येतो त्याला काय बोलायची सुद्धा का त्याच्या विरुद्ध? तो हकलो नाही देत, कारण काय तुम्ही येऊ नका, इथून पुढे काही बोलू नका, तुम्ही चालते वा, आपल्या नोकरांना आणलं असतात, या माणसांचे काय पैसे असतील ते देऊन टाक आणि त्याला राज्याच्या बाहेर घालून टाक, राजाशी कोण भांडणार? घरी आला एकदम अस्वस्थ होता। बायकोने विचारलं, काही झालंय का? तुला काय करणार म्हटलं, गप्प बस, तुला काही समजत नाही, तुम्ही बोलू नको। ती बिचारी गप्प होती, बस बसली, काय करणार। दुसऱ्या रविवारी पुन्हा तो श्लोक, पुन्हा तासभर बोलला, पुन्हा राजांना जमलं नाही म्हणते, तुमचं सगळं बुकीश वाटत, योगक्षेम वहाम्यमची तुम्ही तयारी करा सांगली, आणि पुढच्या रविवारी सांगा म्हटले। आता पुन्हा तो घरी असा अस्वस्थ होऊन आला। बायकोने विचारलं, तुम्ही अस्वस्थ का दिसताय, मागच्या रविवारी असं झालं, राजा काही तुम्हाला म्हणाला का? तुला काय सांगू म्हटलंय, राजाने माझा अपमान केला, योगक्षेम वहाम्यमचा अर्थ मला पुन्हा उद्या पुढच्या रविवारी सांगा म्हणून सांगितलेला आहे। एवढे मी सगळ्या टीका पाहिल्या, श्रीधरी टीका पाहिली, वेगवेगळे ग्रंथ पाहिले, मधुसूदन सरस्वतीची टीका पाहिली, आणि ते सगळं पाहून मी सांगितलं, अंतर तो म्हणतो योगक्षेम वहाम्यमचा अर्थ अजून जमला नाही म्हणून। पत्नी म्हणाली, माझं तुम्ही थोडस ऐकाल का? थोडस बायकांचं ऐकत जावा म्हणजे फायदा होतो नवऱ्यांना। तो म्हणलं, काय काय म्हणायचं काय तुला, तुला काय समजतं यातलं? म्हणले, योगक्षेम महाम्यम, तुमचा योगक्षेम जर कृष्ण वाहतो आहे, तुम्ही राजाच्या इतके आरी का जाता? आपण इथून निघून जाऊ, काय गरज आहे आपल्याला पुढच्या रविवारी सांगायची? अगं, त्या राजामुळे तर आपल्याला पैसे मिळणार आहेत, संपत्ती मिळणार आहे, माझे वैभव, तुझ्या अंगावरले दागिने, हे सगळं कोणाचं आहे म्हटलंय? आजपर्यंत वेगळ्या राजा लोकांकडे जी प्रवचन गेली त्याच्यात नाही मिळालेलं आहे। ती म्हटली, इथंच राजा तुमची परीक्षा पाहतो आहे, योगक्षेम वाहम्यम, राजा तुमचा योगक्षेम वाहतो आहे का परमेश्वर वाहतो आहे? आनंदात चिंतन तर कुठे झालं, काय झालं? त्याच्या ते लक्षात आलं आणि त्याने राजाला निरोप पाठवला की मी रविवारी येणार नाहीये, मी आता ही नगरी सोडून घरी परत चाललेलो आहे। तेव्हा राजा भेटायला, राजाने विचारलं, काय झालं, तयारी कमी पडतीये का? नाही म्हटले, माझा योगक्षेम चालणारा भगवंत असेल, मी तुमच्यावर कशाला अवलंबून राहू म्हटले, मला काही तुमच्याकडून कशाची अपेक्षा नाहीये, मी माझ्या मार्गाने जातो। मग राजा म्हटलं, हेच मला अपेक्षित होतं, आता तुम्हाला त्या श्लोकाचा अर्थ कळला। आणि मग राजाने काय त्याला द्यायचं असेल ते दिलं, पण नुसतं शब्दज्ञाने काय होणार आहे, नुसत्या डिशेस पाहिल्या तरी काही पोट भरणार नाहीये, नुसता महाल पाहिला तर तिथं राहिल्याचा आनंद मिळणार नाहीये, त्यासाठी राजा व्हावं लागतं, प्रत्यक्ष भोजन करावं लागतं। तसं इथं प्रत्यक्ष भक्तीचा आनंद लुटा, भक्ती प्रेमा सुख नेणवे अणिका, पंडित वाचका ज्ञानी असी, प्रेम नये बोलता दाविता सांगिता, अनुभव चित्ता चित्त जाणे, असं तुकाराम महाराज म्हणतात। किंवा माऊली सुद्धा म्हणते, हे अनुभवाची जोगे नव्हे बोला येते, ही प्रत्यक्ष जगण्याची गोष्ट आहे, आणि ते जगणं अनुभवणं हे जास्त महत्वाचं आहे। नुसतं त्याबद्दलची माहिती गोळा करणं याने ते साध्य होणार नाही। म्हणून तेथेसाव्या सूत्रात म्हटलेलं आहे, तस्मात एव ग्राह्या मुमुक्षुभी, म्हणून मुमुक्षु माणसाने अशी भक्तीच ग्रहण करावी, तीच ग्राह्य आहे। चार प्रकार आपण माणसांचे दाजोदात पाहिले, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध। मुमुक्षत्व अत्यंत दुर्लभ आहे। पूज्यपाद शंकराचार्यांनी तीन गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहे, मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रया। मनुष्य म्हणून जन्माला येणं हे अतिशय दुर्लभ आहे। बहुता जन्मांचा शेवट नरदेह सापडे अवसट, किंवा पाप पुण्य समता घडे तरी तर नरदेव जोडे, इतकी नरदेवाची प्राप्ती दुर्लभ आहे, मनुष्यत्व दुर्लभ आहे, त्याहून दुर्लभ मुमुक्षुत्व आहे. मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर किती लोकांना मोक्ष मिळावा असं वाटत, अनेकांना असं वाटत हे मुक्ती हे ज्ञान हे सगळ्या गोष्टी खेळ आहे. फार थोड्या लोकांना ते शक्य असतं. एखादे तुकाराम रामदास उगीच तुम्ही तुमचं आयुष्य वाया घालवत आहात, त्यापेक्षा किती बाहेर आकर्षण आहेत, केवढी प्रलोभन आहेत. यही वक्त हे करलो पुरी आरजू, आगे भी जाने ना तू पीछे भी जाने ना तू, तुला काय माहिती पुढचा जन्म मागचा जन्म. मस्त पैकी मजा कर, आनंदात राह. अशीची संख्या जास्त असते. किती लोक प्रवचनाला येतात, प्रत्येक गावामध्ये जी लोकसंख्या असते त्या लोकसंख्येच्या तुलनेनं प्रवचनाला येणारे साधना करणारे वाचन करणारे किती असतात. मंदिरातली गर्दी असते ती बरीचशी अंशांची असते. ती गर्दी म्हणजे सूज असते, ती काही खरी गर्दी असत नाही. प्रत्यक्ष साधना करणारे किती असतात. म्हणून तर भगवंताने म्हटलंय मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. हजारातल्या एकाच माणसाला प्रयत्न करावासा वाटतो, आणि यततामपी सिद्धाना असे जे हजारो माणसं प्रयत्न करणारे असतात त्यातल्या एकाला मी प्राप्त होतो. म्हणजे लाखामध्ये एकालाच भगवंताची प्राप्ती होते. म्हणून तर उपनिषदात म्हटलंय आश्चर्यवत पश्यति कश्चित एनम, पाहणारा आश्चर्यवत आहे. याचा अर्थ पाहणारा आश्चर्यकारक आहे, दुर्मिळ एखादाच आहे. आश्चर्य याचा अर्थ जी केव्हा तरी घडतं तरी आपण आश्चर्य म्हणतो. जगातली सात आश्चर्य, जगातली दहा आश्चर्य, याचा अर्थ ती रिपीटेडली पाहायला मिळत नाही. अशी मुक्त माणसं किती पाहायला मिळतात. केव्हा तरी ज्ञानेश्वरांचा जन्म होतो, केव्हा तरी बुद्ध जन्माला येतात, केव्हा तरी अरविंद विवेकानंद जन्माला येतात. मग तस मुमुक्षू फार थोडे असतात, त्या मुमुक्षूतला एखादा मनुष्य सिद्ध होतो. म्हणून या मुमुक्षानं ही भक्ती जी आहे ती ग्राह्य समजावी, त्याने भक्तीचा पाठपुरावा करावा, त्याने भक्तीला विसरून जाणार नाही. कारण भक्तीच्या द्वारे मुमुक्षूला हे सगळं तत्व प्राप्त होणार आहे. मग भक्ती ज्ञान याच्या नुसत्या शब्दात न अडकता मुमुक्षुत्व म्हणजे प्रत्यक्ष मोक्षाची इच्छा. त्रिविधता पे पोळला, संसार दुःखे दुखवला, तोची अधिकारी झाला परमार्थाचा. कोण मुमुक्ष होतो, ज्याला ह्या जीवनाबद्दलची विरक्ती निर्माण होते. केता मोक्षाशिवाय मला दुसरं काही साधन नको, नॉन कॉम्प्रोमाइझिंग. म्हणून मुमुक्षूचे सुद्धा तीन प्रकार असतात, मंद मुमुक्षू, मध्यम मुमुक्षू आणि तीव्र मुमुक्षू. मंद मुमुक्षू म्हणतो याच जन्मात मुक्त झालं पाहिजे असं नाहीये. अहो भगवंतानेच सांगितलंय बहुनी जन्मनी अंती, मिळेल केव्हा तरी. त्याला काही घ्यायला आलेलं नसते, तो क्यू मध्ये उभा राहायला तयार असतो. आता नाही पुढच्या जन्मी, त्याच्या पुढच्या जन्मी. एक बाई मला म्हणाला की मी अनुग्रह घेतला, आमच्या गुरुने सांगितलं सातव्या जन्मात तू मुक्त होशील, तेव्हा मी बिंदास्त आहे म्हटले. दादीला होणारे असतात सातव्या जन्मात तू मुक्त होशील, चेहरा पाहायला पाहिला सांगितलं, तुला वाटलं काय अधिकारी पुरुष आहेत. आता सात जन्माचे किती फिरते कोण असतो की त्या जन्मी नक्की नाही. तीव्र मुमुक्ष असतो तो म्हणतो येण्याची जन्मे येण्याची काळे संसारी होईजे निराळे. पुढचा जन्म करे त्याला समर्थाने गोड शब्द वापरलाय, रोकडा साक्षात्कार. उदार नाही, पुढच्या जन्मे म्हणजे उदार, आत्ताच्या आत्ता म्हणजे रोकडा. आणि मध्यम मुमुक्ष असतो तो म्हणतो करू पाहू होऊ जमेल बघू पुढच्या वेळेस बघू, त्याला फार घाई नसते. मंदपेक्षा तो जरा बरा असतो, पण तीव्र इतकी तीव्रता त्याला नसते. मग तीव्र मुमुक्षू असेल त्याला सांगितलेलं आहे तस्मात सैव ग्राह्या मुमुक्षू भी, त्या मुमुक्षून हे ग्राह्य केलं पाहिजे. आणि असा जो तीव्र मुमुक्षू असतो त्याला माया कधीही अडकवत नाही, माया त्याला त्यातनं बाहेर काढते. जेव्हा प्रतिकूलता निर्माण होते रजोगुणी मनुष्य ते चॅलेंज ऍक्सेप्ट करतो आणि त्याच्यावरती मात करायचा प्रयत्न करतो. जेव्हा प्रतिकूलता येते सत्वगुणी मनुष्य भगवंताची योजना लक्षात घेतो आणि त्यातनं विड्रॉ होतो, तो लढत बसत नाही, संघर्ष करत नाही. विवेकानंदांनी ध्येय ठेवला त्याच्या अगोदर त्यांच्या शिष्याजींनी त्यांचे फार मतभेद सुरू झाले. गुरुबंधूंच्याने त्यांचे मतभेद सुरू झाले आणि गुरुबंधू म्हणायला लागले की तुम्ही हे सगळं रामकृष्णांना सोडून चाललेले आहे. हे मठन मंदिरन कॉलेजेस हॉस्पिटल हे कुठे रामकृष्णांना अपेक्षित होतं? तुम्ही रामकृष्णांपासून दूर झालेले आहात. देह ठेवण्यापूर्वी विवेकानंदांनी गुरुबंधूंच्या आक्षेपाचा विचार केला आणि त्यांना सांगितलं ही मठ स्थापना ही मंदिर ही हॉस्पिटल ही शाळा ही सुद्धा माया आहे आणि ह्या मायात मला अडकवणार नाही एवढी कालिमातीची माझ्यावर नक्की कृपा आहे. मी आता ह्या सगळ्या पसऱ्यातनं बाजूला होत आहे आणि ह्या जगाचा निरोप घेतो आहे. शांतपणे ते बाजूला झाले. एखाद्याने काय केलं असतं रोजीगुणी असतात तर जे म्हणतात रामकृष्ण होऊन चाललंय त्यांना ट्रस्टमधून बाहेर काढा मग सगळी आपली माणसं भरा मग दोन तृतीयांश बहुमताने अध्यक्ष व्हा. जे विरोधक आहेत त्यांना ट्रस्टमध्ये पूर्णपणे नेस्तनाबूत करा. हे उद्योग करत असले असते आणि ते काही अवघड नव्हतं त्यांना. ते म्हणते सगळं त्यांचंच कर्तृत्व होतं ना. ते म्हणते ती पूर्व दिशा होती पण स्वामीजी म्हणले ठीक आहे तुम्हाला मी नको आहे तुमचं काय चाललंय ते चालू द्या मी या जगातनं बाजूला होतो आणि कालीमाता माझ्यावर एवढी अवकृपा नक्की करणार नाही की या मायेमध्ये मी अडकून राहील. शेवटी ह्या सुद्धा क्षणभंगूर गोष्टी आहे. पुढे अनेक विवेकानंद तयार होतील आणि या जगाचे प्रश्न सोडवतील. माझ्यातून या जगाचं काही अडलेलं नाहीये एका क्षणात बाजूला झाले. मग मुमुक्षु त्याला ती भाषा कळते. परमेश्वराच्या प्राप्त परिस्थितीतनं आपण काय धडा शिकायचा असतो हे त्याच्या लक्षात येतं आणि तो बरोबर तो धडा शिकून बाजूला होतो. बाकीच्या माणसांना जर त्याचा चुकीचा अर्थ कळला तर माणसं त्याचा प्रेस्टिज इश्यू करतात आणि पुन्हा आयुष्यभर घटना करतात. म्हणजे मुमुक्ष असतात ते साधक होण्याच्या ऐवजी सिद्ध होण्याच्या ऐवजी प्रचारक होऊन जातात. रजनीशाने म्हटलंय जो जीना नाही चाहता वो प्रचारक बन जाता है. त्याला जगायचं नसतं तर समर्थ वेगळे पोचले पाहिजेत. तो त्या कामाला लागतो. तुकाराम महाराज सगळ्यांना कळले पाहिजे तो त्या कामाला लागतो आणि प्रत्यक्ष स्वतःला कळणं आणि स्वतः त्याने पोहोचणं हे बाजूला आणून जात. माझे एक मित्र आहेत वारले मध्यंतरी वयस्कर होते. त्याने आळंदीला ध्यान मंदिर बांधलं आणि मग तू इतकी तक्रार करत होते काय हो लोकांना काही नको असता आली चांगला नको होते. म्हटलं काय झालं? म्हटलं एवढं मोठं ध्यान मंदिर बांधलं कोणी तिथे ध्यानाला बसत नाही. म्हटलं तुम्ही बसता का? मला वेग कुठे? म्हटले इतकी काम आहेत म्हटले पाठीमागे. ही संस्था कोण चालणार? ही शाळा कोण चालणार? हे टेम्पल कोण बघणार? आता तुम्हाला जर ध्यान वेळ नसते लोकांना कुठून असणार आहे? आणि ज्याला ध्यानाला वेळ नाहीये त्यांनी बांधलेल्या ध्यान मंदिरात यायला कोणाला वेळ असणार आहे? स्वतः तुमचं बघा. बाकीच्यांचं काय करायचंय? मग अशा पद्धतीनं खरा मुमुक्षु जो असतो तो उठोने वाटेची लागावे दिगंतराप्रती. मग जड जडोने व्हायला निघ किंवा कबीराच्या भाषेत कल करे सो आज कर आज करे सो आप पलमे प्रलय होगा फिर करेगा कब. मग अशा भक्तीच्या प्राप्तीची साधनं आचार्य वेगवेगळ्या पद्धतीने गातात. चौथी सूत्रात म्हटलंय तस्त्या साधनानी गायंती आचार्य हा. मग मुमुक्षुला ते प्राप्त होण्यासाठी जी वेगवेगळी साधनं आचार्य सांगतात त्याचं गायन करतात ती साधनं कोणती ते उद्यापासून आपण बघू. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर.
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित अरविंद पारेख यांनी सतारीवर वाजवलेला राग चंद्रकंस.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित अरविंद पारेख यांनी सतारीवर वाजवलेला राग चंद्रकंस. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्ति सुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, ऐकूया शाहीर होनाजी बाळा यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना। संगीत आहे आशीष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55। श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:30 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्ति

शोधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
2: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम, समर्थांच्या मनोबोधातला हा 20वा श्लोक आहे. बहु हिमपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी. निरोधे पचे कोंडिले गर्ववासी, अधो मुख रे दुःख त्या बाळकासी. मागच्या श्लोकात त्यांनी म्हटलंय की सत्य ब्रह्माला विसरू नकोस आणि मिथ्या मायेच्या नादी लागू नकोस. वाचेन सत्य बोल, खोटं बोलू नकोस. पण जोपर्यंत स्वरूपाचं ज्ञान नाही, मी देह हे अज्ञान दूर होत नाही, तोपर्यंत वासना नष्ट होत नाहीत. आणि वासना आहेत तोपर्यंत पुन्हा जन्म, पुन्हा गर्भवास हे चालूच आहे. हा गर्भवास किती कठीण आहे हे लक्षात येऊन माणसाला सहजच वैराग्य उत्पन्न व्हावं अशी हा श्लोक पाळण्याची इच्छा दिसते. त्याच्यात समर्थ म्हणतायत, जन्माला येणाऱ्या बालकाला गर्भवासाचे 9 महिने अत्यंत कष्टदायक असतात. आईच्या गर्भामध्ये बालक खाली डोकं आणि पाय वर अशा स्थितीत असतं. सर्व बाजूने कोंडल्यामुळं ते तिथे उकडून निघतं. संत आपल्याला या दुःखद स्थितीची जाणीव करून देतात. जन्माला आल्यानंतर दात येण्यापासून दात पडेपर्यंत सर्व गोष्टी दुःखदायकच असतात. सुख पाहता जावा पडे, सुख थोडं आणि दुःख मात्र पर्वता एवढं. मुख्यतः आपण दुःखात जीवन जगतो आहोत याची जाणीवच माणसाला नसते. परममूर्खा माझी मूर्ख, जो संसारी मानी सुख. हे दासबोधातलं वचन ऐकून वाटतं की आपण मूर्ख आहोत, अज्ञानी आहोत. हे अज्ञान कसं दूर करता येईल? आपण शांत, सुखी, समाधानी कसं होऊ हे पाहायचं आहे. गर्भात असेपर्यंत मी कोण आहे याचं ज्ञान असतं असं म्हणतात. आणि जन्म झाला की तो कोहम कोहम म्हणू लागतो. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी पुनरपी जननम पुनरपी मरणम असं जर नको असेल तर सद्गुरूंना शरण जा, साधना करून देहभावापलीकडे जा. मी कोण आहे याचं ज्ञान करून घ्या. तत्त्वम असी या महावाक्याचा बोध करून घ्या. सोहम बोधात या. मी देह नसून आत्माच आहे असा निश्चय करावा. आत्मबुद्धी निश्चयाची तेची जशा मोक्षश्रीची. अहम आत्मा हे कधीची विसरू नये असं समर्थाने ठामपणाने सांगितलं आहे. आता हा आत्मबोध झाला नाही तर काय होतं? तर पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्या, त्याच्यात अडकतो जीव. आणि मग माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे. हे जे मी, मला, माझं या विचारांच्या पोटी अतृप्त वासना, आणि त्या पोटी वासनेच्या पोटी पुन्हा पुनर्जन्म, पुन्हा हा गर्भवास. मग त्या गर्भवासाचं भयानक वर्णन या श्लोकात त्यांनी केलं आहे. म्हणून ते म्हणतात यातून तू बाहेर पड असे संत आपल्याला सांगत असतात. म्हणून हा गर्भवासाचं जे वर्णन केलेलं आहे ते भयानक वर्णन आहे. त्यामुळे ते विचारून त्यातून आपल्याला वैराग्य प्राप्त व्हावं असं समर्थांना वाटतं. म्हणून बहु हिमपुटी होई जे मायपोटी, नको रे मना यातना तेच मोठी. निरोधे पचे कोंडिले गर्ववासी, अधोमुख रे दुःख त्या बाळकासी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि स्वर आहे कुमुदिनी पेडणेकर आणि सहकारी यांचा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोते हो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे, जगदीश शिवाजी होमकर बोरिवली पूर्व मुंबई। हे सर्व बंधू आणि भगिनी भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्र करता दरमहा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीत दिलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

0: श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00।
1: श्रोते हो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना। संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाचे निरूपणकार आहेत संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

त्यांनी असं म्हटलंय की आता ही जी सगळी तीर्थक्षेत्र आहेत या तीर्थक्षेत्राचं वर्णन त्यांनी केलं. आता ते करताना त्यांना ज्या विषयाकडे जायचं आहे म्हणजे त्यांना गोदावरीचं महात्म्य सांगायचं आहे. ह्या आपण असं म्हणू की ह्या पुराणाचं वैशिष्ट्य आहे. सामान्य गंगेचा उगम सांगितला, गंगेची उत्पत्ती सांगितली, गंगेचा प्रवाह सांगितला, गंगेचा प्रवास सांगितला, पण अगदी थोडक्यात. पण त्यांना संबंध गोदावरीचा इतिहास ह्याच्यामध्ये सांगायचा आहे, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून त्यांनी गोदावरीच्या किनाऱ्यावरची तीर्थक्षेत्रं सांगितली आहेत. आता आपल्याला असं वाटेल की या सुद्धा कथा कसल्या, त्या थोड्या भाकड आहेत, पण त्याच्याकडे आपण त्याच्यातलं मर्म म्हणून त्या बघाव्यात की बा काय सांगण्याचा हेतू आहे आणि किती किती दूरपर्यंत तो सगळा प्रवास. जसं आपण कालिदासाचं मेघदूत वाचतो तेव्हा आपण म्हणतो की हा कालिदास इथे बसून त्या उत्तरेकडे त्या मेघाला जेव्हा जा आणि माझ्या प्रेयसीला संदेश दे म्हणतो, तेव्हा त्यांनी जे नागपूरपासून तो जो प्रवास वर्णन केलेला आहे तो किती बरोबर आहे मध्य प्रदेशातून पुढे जाण्याचा प्रवास. त्याच्यावरून समजतं की त्याला किती मार्ग माहिती आहे, त्यावेळी इतिहास कसा होता, भूगोल कसा होता. तसंच थोडंसं आपल्याला या बाबतीत म्हणता येईल. इथे त्यांनी असं म्हटलं आहे, आता ते आपल्या मूळ विषयाकडे जातात. तेव्हा त्यांनी म्हटलं की वामन अवतार भगवंताचा झाला, वामन बलिराजाकडे गेला आणि बलिराजाकडे गेल्यानंतर त्यांनी बलीला सांगितलं की मला काही पाहिजे आहे. शुक्राचार्यांनी ओळखलं होतं की आलेले हे भगवान विष्णू आहेत आणि त्यांना हा बलीचा यज्ञ काही शेवटास जाऊ द्यायचा नाही आहे, म्हणून ते ह्या ठिकाणी आलेत. शुक्राचार्य बलीला सांगतो, ह्या बटू वामन म्हणजे वामनानी ब्राह्मणानी जर तुला काही मागितलं तर तू त्याला काही हो म्हणू नकोस, तू त्याला काही देऊ नकोस. पण राजा बली म्हणतो की काय अडचण आहे, कारण त्याला का द्यायचं नाही, त्यांनी सांगितलं हे साक्षात विष्णू आहेत आणि यांनी तुझ्याकडे काही मागून अडचणीत आणलं तर. तो म्हणाला जो यज्ञाचं हवन स्वीकारणारा विष्णू आहे तो जर माझ्याकडे मागायला आला तर त्याच्या इतकं भाग्य काय आहे, मग मी हे एवढे सगळे यज्ञ कशाकरता करतोय. त्याला आवाहन करून त्याला प्रसन्न करण्याकरता तर यज्ञ आहेत आणि तो प्रसन्न होऊन जर माझ्याचकडे येत असेल तर त्याला नाही म्हणण्याचं मला काही कारण नाही. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की हे राजा, जे वामनानी बटू वामनानी सांगितलं, हे राजा तुला जर मी सुखी व्हावं असं वाटत असलं तर मला तुझ्या इथली 3 पावलं भूमी दे. तर म्हणाले ठीक आहे. आणि बलीनी सांगितलं अगदी नक्की देतो. आणि त्याप्रमाणे आता त्यांनी जेव्हा मी देतो म्हटलं त्यावेळी त्या वामन रूपानी असं म्हटलं तथास्तु, आता तुझ्या इच्छेप्रमाणे हो, तू जो दे द्यायला तयार आहेस तर तुझी इच्छा पुरी होईल. आणि ते जे बटू वामनाचं रूप आहे आता ते तसं राहिलं नाही, त्यांनी विशाल रूप धारण केलं. आणि त्यांनी विशाल रूप धारण केल्याबरोबर राजा बलीनी सांगितलं की हे भगवंता, तुम्हाला जेवढं विशाल व्हायचं आहे तेवढं व्हा, तुमचं अधिकाधिक विशाल रूप माझ्यासमोर प्रकट करा आणि आम्हाला आपली वाढलेली शक्ती आणि ते विराट रूप आम्हाला बघायला मिळू दे. ते म्हणाले हे दैत्यराजा मी वाढलोय पहा. नाही म्हणाले आणखीन वाढा. असं म्हणून तो वामनाचा आकार खूप मोठा झाला, विशाल झाला. आता ते म्हणाले मी एक पाऊल ठेवलं ते तुझ्या यज्ञभूमीवर ठेवलं, ठेवा म्हणाले. आता दुसरं पाऊल आहे ते ब्रह्मलोकामध्ये गेलं, जाऊ दे म्हणाले. आता म्हणाले तिसरं पाऊल कुठे ठेवू. तो राजा बली म्हणाला तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही पाऊल कुठे ठेवायचं हे तुम्ही जाणू शकता, मी तुम्हाला कसं सांगणार की तुम्ही पाऊल कुठे ठेवा. पण म्हणाले मी एवढंच सांगतो की माझ्या सत्यप्रतिज्ञेचं रक्षण करण्याकरता आपण आपला पाय माझ्या डोक्यावर ठेवा, कारण मी सत्यप्रतिज्ञ आहे, मी तुम्हाला जे सांगितलं आहे ते करीन, पण आता मी दुसरं काही करू शकत नाही तर एवढं सांगू शकतो की आपण आपला पाय माझ्या डोक्यावर ठेवा. त्यावेळी भगवान विष्णू म्हणतात मी तुझ्या ह्या भक्तीने प्रसन्न झालो आहे आणि म्हणाले तुझं कल्याण होईल, तू मला काही वर माग. त्यांनी सांगितलं आता मी आपल्याकडे याचना करणार नाही, आपण माझ्या यज्ञामध्ये मागण्याकरता आलात, मी आपल्याकडे कशाकरता याचना करू, मी याचना करणार नाही म्हणाले. मी तर त्यावेळी बलीला भगवंतांनी सांगितलं की मी प्रसन्न आहे तुझ्यावरती. म्हणाले तुला मी असा वर देतो की आता ह्या काळात म्हणजे तुझ्या ह्या रूपात म्हणजे तू राजा बली आहेस या स्वरूपामध्ये तुला रसातळाचं राज्य मिळेल, भविष्यामध्ये तुला इंद्रपद मिळेल आणि त्यानंतर म्हणाले तुला स्वतंत्र असं अविनाशी यश मिळून शेवटी म्हणाले तू माझ्यापर्यंत येऊन पोहोचशील. आणि त्यांनी त्या
त्यांच्या सगळ्या कुटुंबियांसहित त्याला रसातळाला पाठवलं. आता काय झालं, आता यज्ञभूमीवरचा पाय आणि बलीच्या डोक्यावरचा पाय ह्या दोघांचा काय परिणाम आहे तो आपल्याला बघायला मिळाला. आता त्यांनी त्या ब्रह्मलोकामध्ये पाय ठेवला, आता भगवंताचा पाय ब्रह्मलोकामध्ये आला, आता ते विष्णू त्याचा लोक आहे ना ब्रह्मदेवाचा, तर ब्रह्मदेव म्हणाले त्यांचं मला स्वागत तर केलं पाहिजे. तर त्यांचा पाय जेव्हा ब्रह्मलोकामध्ये म्हणजे ब्रह्मदेवाच्या लोकामध्ये ठेवला गेला, त्यावेळी भगवान शंकरांनी आपल्या कमंडलूमध्ये जल दिला आणि आपल्या कमंडलूतलं दिलेलं जल त्या ब्रह्मदेवांना त्यांनी सांगितलं की त्यांनी भगवंताच्या पाद प्रक्षालन करा. आणि त्याप्रमाणे आता ब्रह्मदेव म्हणाले साक्षात माझे पिता माझ्या लोकाला येत आहेत. आता त्यांच्या चरणावरती ब्रह्मदेवानी त्या कमंडलूमधलं शंकरांनी दिलेल्या कमंडलूमधलं जल अर्पण केलं. आता हे भगवान विष्णूंच्या चरणकमलावरून ते जल मेरू पर्वतावरती पडलं आणि मेरू पर्वतापासून चार भागामध्ये पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर अशा चार दिशांनी ते पृथ्वीवरती आलं. आणि त्यांनी वर्णन असं केलंय की फक्त दक्षिणेतला एक प्रवाह शंकरांनी आपल्या जटेत धारण केला, नंतर पश्चिमेकडचा जो जे जल आहे ते भगवान शंकरांनी पुन्हा आपल्या कमंडलूमध्ये स्वीकारलं. म्हणाले उत्तरेकडचं जे जल आहे ते जल विष्णूंनी ग्रहण केलं, कारण काहीतरी ग्रहण करायला पाहिजे ना, कारण त्यांनी सत्कार केलेला आहे. आणि पूर्वेकडचं जे जल आहे ते देव आणि पितर यांनी ग्रहण केलं. आणि त्यांनी पुढे असं म्हटलंय की आता भगवान शंकराच्या जटेमध्ये जे जल सामावलं त्या जलाचे दोन भाग झाले. एक प्रवाह जो आहे तो व्रत दानी समाधी याच्या तत्पर असणाऱ्या गौतम ऋषींनी शिवाची आराधना करून या भूलोकावर आणला. आणि तिला आणल्यानंतर तो जो दुसरा प्रवाह आहे तो बलवान क्षत्रिय राजा भगीरथ यांनी आपल्या प्रयत्नांनी पृथ्वीवर आणला. गौतमानी तो पृथ्वीवर आणला म्हणून ती गौतमी झाली. आणि ती गौतमी आणि म्हणून महर्षी जे गौतम आहेत ते कैलास पर्वतावर गेले आणि त्यांनी कुशासनावर म्हणजे दर्भासनावरती बसून भगवान शंकरांची त्यांनी स्तुती केली. आणि त्यांनी सांगितलं की गौतमा तुझी मला स्तुती मान्य आहे, तुला काय पाहिजे आहे सांग. म्हणाले हा प्रवाह आता पृथ्वीतलावर कसा येईल, मी मागितला तुम्ही मला दिला आणि तो मी पृथ्वीतलावर आणणार आहे, तर तो कसा येईल. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की हे लक्षात घे, हा जो माझ्या जटेतला प्रवाह आहे तो मी ब्रह्मगिरीवरती सोडतो आणि म्हणून गोदावरीचा उगम जो आहे तो ब्रह्मगिरीवरती झालेला आहे. आणि ती समुद्राला जोपर्यंत मिळेल तोपर्यंत तिच्या किनाऱ्यावरचा जो सगळा मार्ग आहे तो सगळा तीर्थक्षेत्र बनून राहील. आणि म्हणाले या नदीच्या तटावरती म्हणाले ती जिथे आहे म्हणजे ज्या ठिकाणाहून ती वाहते आहे तिचं महात्म्य असं राहील की तिच्या प्रवाहापासून 8 मैल लांब असणारे लोकसुद्धा आपल्या घरी गंगा गंगेती यो ब्रुयात योजनानाम शतैरपी असं म्हटलेलं आहे की जो गंगेचं नामस्मरण करून आपल्या अंगावरती जल घेतो त्याला सुद्धा गोदावरी त्याच्या घरच्या कॉर्पोरेशनच्या पाण्याने सुद्धा त्याला गंगेच्या जलाचं पावित्र्य देऊन त्याला कृपावंत करील, त्याला त्याचं पुण्य प्राप्त करून देईल. म्हणाले ह्या गोदावरीपेक्षा वेगळं मोठं तीर्थ असणार नाही. ही गौतमी गंगा जी आहे ती सर्व तीर्थात पवित्र आहे आणि सर्व नद्यात श्रेष्ठ आहे आणि ज्येष्ठ पण आहे. ती गंगेपेक्षा ज्येष्ठ आहे आणि श्रेष्ठ आहे असा तिचा महिमा सांगितला आहे असं म्हणून शंकर अंतर्धान पावले. आता ही गंगा प्रकट झाली, त्या ब्रह्मगिरीवरती आली आणि म्हणाले ती जी वाहू लागली, आता तिचा प्रवाह वेगळा आहे, तिचा इतिहास वेगळा आहे. आणि म्हणाले ती जी वाहू लागली ती गौतमांच्या विनंतीवरून ही गंगा स्वर्ग मृत्यू आणि रसातल म्हणजे ही गोदावरी या तीनही लोकांमध्ये प्रवास करते. म्हणाले स्वर्गामध्ये तिची 4 रूपं आहेत, या पृथ्वीतलावरती तिची 7 प्रवाह आहेत, 7 रूपं आहेत आणि रसातलामध्ये तिची 4 रूपं आहेत. अशी ती 15 रूपांनी प्रकट झालेली आहे. आणि म्हणाले ही गंगा नदी जी आहे त्या नदीचं आता महात्म्य सांगायचं तर गौतमांनी ती ब्रह्मगिरीवर प्रकट झाल्याबरोबर तिला प्रदक्षिणा घातली, तिचं पूजन केलं आणि तिचं पूजन ज्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी त्यांनी भगवान शंकराचं पूजन केलं. ते त्र्यंबक रूपामध्ये पूजन केलं आणि म्हणून ते स्थान त्र्यंबक म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आता त्यावेळी ज्याला त्र्यंबक म्हटलंय ते आत्ताचं त्र्यंबकेश्वर म्हणायचं
का ते आणखीन कुठल्या दुसऱ्या ठिकाणचं त्र्यंबक म्हणायचं, कारण आपल्याला माहीत नाही आता तिचं स्थान नेमकं कोणतं समजावं. म्हणाली इथे भगवान शंकरांनी गोदावरी स्नानाचं महत्त्व सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की हे मुनिश्रेष्ठा 3.5 कोटी तीर्थ तिच्या किनाऱ्यावरती असतील आणि ह्या गंगेचं नाव माहेश्वरी आहे. म्हणजे गोदावरी हे नाव माहेश्वर तिथपर्यंत पोचलं आहे. आपल्या ज्या माहेश्वरी साड्या आहेत, माहेश्वरी साडीला नाव आलं अहिल्याबाईंमुळे आणि त्या स्थानाला जे गाव वसवलं त्याला नाव त्यांनी माहेश्वर दिलं, कारण दक्षिणेतले आहेत ना त्या, आणि दक्षिणेतली ती गंगा पवित्र गंगा तिचं नाव तिथे त्या मध्य प्रदेशामध्ये गेलं. दुसरं तिचं नाव गंगा आहे, गौतमानी आणलं म्हणून गौतमी आहे. तिचं नाव वैष्णवी आहे, तिचं नाव गोदावरी आहे, नंदा आहे, सुनंदा आहे, कामदायिनी आहे, ब्रह्म तेजस समानिता असं नाव आहे, सर्व पाप प्रणाशिनी ही सगळी तिची नावं आहेत असं भगवान शंकरांनी सांगितलं. पण ते म्हणाले मला मात्र तिचं गोदावरी हे नाव प्रिय आहे आणि म्हणून ती गोदावरी ह्या नावानी प्रसिद्ध झाली. म्हणाले 5 भूतांमध्ये हे जल पवित्र आहे आणि पापराशींचा नाश करणार आहे आणि भगवान शंकरांच्या जटेपासून निर्माण झालेली ही गंगा आहे. ते म्हणाले इतकी पवित्र आहे की त्या पवित्र गंगेचा जो सहवास आहे दक्षिणेमध्ये तो सगळ्यांनी अनुभवावा आणि तिची कृपा संपादन करावी असं भगवान शंकरांनी सांगितलं. इथे अशीच एक थोडीशी वेगळी अशी कथा आहे, त्या तीर्थाचा महिमा सांगितला आहे. पतत्री तीर्थ असं त्याचं नाव आहे. म्हणाले सर्व रोगांचा आणि पापांचा नाश करणारं असं तीर्थ आहे. त्याच्या स्मरणानेसुद्धा मनुष्याचं जीवन कृतकृत्य होतं. कश्यपाचे म्हणाले 2 मुलगे, एक अरुण आणि दुसरा गरुड, त्यांच्या कुलामध्ये पक्ष्यांमध्ये श्रेष्ठ असा संपाती जन्माला आला आणि संपातीच्या छोट्या भावाचं नाव जटायू. आता त्यांनी सांगितलं हे दोघेही अत्यंत बलवान आहेत, श्रेष्ठ आहेत आणि दोघेही एकमेकांच्या ठिकाणी आपल्या बलाचं प्रकटीकरण करत असत. हा त्याला तो ह्याला, एक दोघेही एकमेकांच्यावरती चालून यावत असं, दोघांच्या द्वंद्व होत असे, कुस्त्या होत असत, दोघांच्यावरती झुंज होत असे एकमेकांच्या मध्ये दोघांची, अशा प्रकारे एकमेक एकमेकांना आपल्या बलाने दटावत असत आणि आपल्या बलाचे प्रयोग करून दाखवत असत. आणि ते म्हणाले त्यांनी एकदा दोघांनीही ठरवलं की तूही बलवान आहे, मी बलवान आहे, आपण दोघंही जण सूर्याचं दर्शन घ्यायला जाऊ. म्हणून त्यांनी आकाशात भरारी घेतली आणि ते सूर्याकडे जायला निघाले. आता दोघंही जण थकून एका पर्वतावरती आदळले. त्याचं कारण असं की त्यांचे दोघेही पंख सूर्याच्याकडे जाताना दोघांचेही दोन्ही पंख जळून गेले, तसेच उडत होते, पण शेवटी थकले आणि एका पर्वतावरती पडले. आणि ह्या पतनामुळे दुःखी झालेला तो अरुण आहे, म्हणजे त्यांचे जे वडील आहेत, ते सूर्याला म्हणाले की भगवान हे दोन्ही पक्षी खाली पडलेत, यांना अभय द्या, यांचा मृत्यू होऊ देऊ नका. आणि म्हणून सूर्यानी त्यांना जिवंत केलं आणि तो जटायू, अरुण, संपाती, गरुड, सूर्य, भगवान विष्णू हे सगळे यांनी त्या गंगा तटावर, म्हणजे सगळा गौतमीचा म्हणजे गोदावरी तिथे भ्रमण केलं आणि तेव्हापासून या तीर्थाला पतत्री तीर्थ असं नाव पडलं. आणि त्यांनी सांगितलं की हे जे तीर्थ आहे ते विषाचं नाशन करणार आहे आणि सगळ्या अभिष्ठाचं आपल्याला म्हणजे प्राप्त करून देणार आहे. आणि साक्षात सूर्य, विष्णू, गरुड, अरुण ते ह्या गौतमी तटावर म्हणजे गोदावरीच्या किनाऱ्यावर निवास करतात. म्हणून हे तीर्थ आधी आणि व्याधी हे दूर करणारं असं तीर्थ आहे. आता विश्वामित्रांनी सांगितलं की ह्या सगळ्या तीर्थांचा महिमा आम्ही सांगायचा आणि ह्या सगळ्या तीर्थांचं मोठेपण जे आहे, लोक म्हणतील की कर्माचं फळ मिळतं, आम्ही तीर्थयात्रा केली की आम्हाला फल मिळालं पाहिजे. पण कर्माच्या आधीनं जशी फलसिद्धी आहे तसं कर्म ज्या 2 प्रकारचं आहे त्या 2 कर्मांचा विचार करावा लागेल. एक क्रियमाण आहे, म्हणजे आम्ही आता जे करू ते, की आता आम्हाला असं वाटलं हे सगळं ऐकल्यानंतर की जावं आसामच्या भागामध्ये आणि बघावं की कुठे आहे ते पुरुषोत्तम तीर्थ, कुठे आहे तो इंद्रद्युम्न सरोवर, कुठे आहे ते मार्कंडेय सरोवर, असं आम्हाला वाटलं आम्ही जाऊ असं म्हटलं आणि तिथे गेलो तर काय आमच्या मनातली भावना आहे आपल्याला माहीत नाही. पण हे क्रियमाण आहे की हे आम्ही आता काहीतरी करायला उद्युक्त होऊ आणि ते करू. आणि दुसरं जे आहे ते कृत, म्हणजे केलेलं, म्हणजे आमचं संचित आहे, करून झालं आहे ना, ते आता काही बदलणार नाही आहे, ते संचित आहे. आणि म्हणून
क्रियमाण हे कर्माचं साधन आहे, कारण आम्ही करू शकतो, अजून आमच्या हातात आहे ते साधन, आणि त्याला कर्तव्य म्हणतात की ते कर्तव्य आमच्याकडनं योग्य प्रकारे पालन झालं पाहिजे. पुढे त्यांनी असं म्हटलंय की विद्वान मनुष्य हे नक्की लक्षात ठेवतो की कर्म करताना जी धारणा आहे त्याला अनुसरूनच फळ मिळतं. म्हणजे आम्ही रोज जरी इथे ज्ञानेश्वरांच्या अलंकापुरीत जाऊन आलो तरीसुद्धा आमचं जर मनच त्याच्याकरता तितकं उत्कट नसेल किंवा आमची भावनाच तितकी उत्कट नसेल तर आम्हाला तिथे रोजच्या दर्शनाने काय लाभ व्हावा. आणि म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय की देवे द्विजे तीर्थे मंत्रे यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. या सगळ्यांच्या ठिकाणी आमची जी भावना असते त्याप्रमाणेच त्याचं फल मिळतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की भावनेशिवाय कर्म आहे हे म्हणाले शहाणा माणूस समजत नाही, नुसती ड्रिल केली तर काही उपयोग होणार नाही. आणि म्हणाले त्याचे लाभ आम्हाला फलामध्ये मिळावेत असं समजलं तर ते आमचं अज्ञान होईल, आणि त्यामुळे कर्म जे आहे ते भावनेशिवाय नाही. भावनेशिवाय कर्म केलं तर त्याचं फल वेगळं आहे, आणि भावनेसहित कर्म केलं तर त्याचं फल वेगळं आहे. भावना आपण म्हणाले तीन प्रकारची आहेत, सात्विक आहे, राजसिक आहे आणि तामसिक आहे. अशा ज्या तीन भावना आहेत त्या भावनेप्रमाणे केलेलं कर्म हे फळाला येतं. काही विशिष्ट भावना मनात आहे की आपण नवस बोलतो की किंवा एखादा व्यापारी त्या बालाजीलाच आपला पार्टनर करून घेतो की खात्री पाहिजे ना की आपला धंदा चाललाच पाहिजे की बघ तू माझ्या 10 पैशाचा पार्टनर आहेस, चल आपला फायदा झाला की 10 पैसे तुला देईन. म्हणजे ही मोठी राजसिक वृत्ती आहे. काही भावना आहे की हे मला पाहिजे, हे सगळा विनिमय आहे, त्याच्याशी केलेली देवाणघेवाण आहे. म्हणाले या वृत्तीने केलेलं जे कर्म आहे ते काय अनुकूल भावरूप जसं असेल तशी ती अनुकूलता परमेश्वर देईल, पण निष्काम भावानी केलेलं कर्मच आम्हाला मुक्ती देते. आता दुसरा भाग आहे, मग आपण म्हटलं की कोण त्या मुक्तीचा विचार करत बसलंय, कुणाला पाहिजे ती निष्काम भावानी केलेलं कर्म, आपल्याला काय पाहिजे तो विनिमय करावा भगवंताशी, भगवंता हे दे मी हे करतो, मी हे देतो तू ते दे, आपल्या दोघांशी चालू दे व्यापार विनिमय. पण एक आहे निष्काम भावानी जर कर्म केलं तर लौकिकातली प्रत्येक इच्छा तोच पुरी करतो, तिथे मागावं लागतच नाही. पण निष्काम भावानी केलेलं कर्म मात्र आणखीन वेगळ्या प्रकारांनी रुजू होतं. पण कामनेसहित केलेलं कर्म जे आहे तिथे हिशोब एकाच एक आहे, हे मी तुला दिलं ते मी तुला दिलं, आपला विषय संपला. आता तुझ्या खात्यात माझं काही नाही, माझ्या खात्यात तुझं काही नाही. पण जो निष्काम भावानी केलेल्या कर्माचा भाग आहे तिथे मागणारा काहीच मागत नाही, आणि त्यामुळे देणारा जो परमात्मा आहे त्याचा नियमच आहे, एकाला 1000 आहे, लाख आहे, कोटी आहे, तो काय देईल. म्हणून त्याचं जे सामर्थ्य आहे ते कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे, की आम्हाला जे कळत नाही ते सुद्धा तो देणार आहे. काय मागायचं आम्हाला कुठे कळतं? म्हणून तर आमचा वेद आम्हाला सांगतो की भगवंताला तुम्ही तुमच्या तोंडाने मागू नका, माझं सूक्त दिलेलं आहे. की कुणाला आवाहन करायचं आहे? पुरुषोत्तमाला, हे पुरुषोत्तम सूक्त म्हणा. कुणाला आवाहन करायचं आहे? गणपतीला, अथर्वशीर्ष म्हणा. कुणाला आवाहन करायचं आहे? विष्णूला, विष्णू सहस्रनाम म्हणा, नमस्कार करा, गप्प बसा. कारण त्याच्यात काय मागायचं आहे ते मी मागितलेलं आहे, ते सगळं तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही तुमच्या मुखाने वेगळी तुमची बुद्धी चालवून काही मागू नका, कारण त्या मागण्यात नुकसान तुमचं आहे, त्याच्यात भगवंताचं काही नुकसान नाही आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की कर्म निष्काम भावानी करा. असा सगळा तीर्थाचा थोडासा आपण गोषवारा घेऊन त्यांनी हे पुन्हा तीर्थाचं जे प्रकरण आहे ना ते पुन्हा त्यांनी पुरुषोत्तम क्षेत्रावर आणून सोडलंय. म्हणजे या ग्रंथामध्ये गौतमीचा महिमा सांगताना सुरुवात पुरुषोत्तम क्षेत्रापासून केली आहे, तिच्या उत्पत्तीकरता मार्कंडेयांची कथा सांगितली आहे, त्याच्यातून वामनावतार सांगितला आहे, वामनावतारातून ब्रह्मदेवानी केलेलं भगवंताच्या द्वितीय पादाचं स्वागत सांगितलं, त्यातून गौतमीचा उगम सांगितला, तिचा प्रभाव आणि तिच्या संबंध प्रवाहाच्या किनाऱ्यावर असलेली सगळी तीर्थक्षेत्र सांगितली, आणि शेवटी एक मार्मिक उपदेश केला की तीर्थाला गेलं किंवा तीर्थक्षेत्राचं दर्शन गेलं की पुण्य मिळालंच असं झालं नाही म्हणाले.
त्याच्या मागची भावना काय ही लक्षात ठेवा. विश्वामित्रांच्या मुखातून त्यांनी आपल्याला उपदेश केला आणि पुन्हा शेवटी ते त्या पुरुषोत्तम क्षेत्राशी येऊन थांबले. पुन्हा त्यांनी सांगितलं की हे पुरुषोत्तम क्षेत्र अत्यंत श्रेष्ठ आहे.

श्रोते हो, आता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण। ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.
1: श्रोतेहो ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांची कीर्ती दिवसेंदिवस वाढतच होती। खूप दूर दूरहून स्वामींच्या दर्शनाला लोक नित्य यायचे। स्वामी कधी कधी 8-15 दिवस राजवाड्यात राहत, त्यामुळे काय व्हायचं तर फक्त स्त्रियांना राजवाड्यात जायला परवानगी असल्यामुळे पुरुषांना स्वामींचं दर्शनच होत नसे। राजवाड्याच्या बाहेर लोक झुंडीच्या झुंडींनी येऊन थबकत। अशा वेळी स्वामी काय करायचे तर संध्याकाळी राजवाड्याच्या सज्जात येऊन उभे राहायचे। लोकांना लांबून का होईना स्वामींचं सुंदर दर्शन व्हायचं। स्वामी अंतर्ज्ञानाने एखाद्या आर्त भक्ताची दुःख कहाणी समजावून घ्यायचे आणि फक्त त्यालाच सेवकांमार्फत राजवाड्यात बोलावून घ्यायचे, त्याचं दुःख समजून घ्यायचे आणि त्याला योग्य तो उपदेश करून केवळ स्पर्शाने त्याचे दुःख हलके करायचे, त्याला प्रसाद द्यायचे। स्वामींच्या केवळ दर्शनासाठी लोक येत होते। खूप वेळेला स्वामी वटवृक्षाखाली बसायचे। पहाटेपासून लोकांची रीघ लागलेली असायची। मध्यरात्रीपर्यंत स्वामींना पाहण्यासाठी लोक गर्दी करायचे। महाराजांना क्षणाची विश्रांती मिळायची नाही। स्वामी सर्वांना मार्गदर्शन करायचे, सर्वांच्या अडचणी सोडवायचे। फक्त स्वार्थी आणि आपमतलबी लोकांना अक्षरशः घालवून द्यायचे। परमभक्तांवर मात्र स्वामी प्रेम करायचे। श्री स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्म आहेत ह्याची सर्वांनाच खात्री पटलेली होती। स्वामींच्या अतर्क्य लीला हा सर्वांचा चर्चेचा विषय झाला होता। विशेषतः त्यांची आरती करताना आपण प्रत्यक्ष परब्रह्म अनुभवतो आहोत ह्याची लोकांना अनुभूती मिळायची। कारण स्वामी काय करायचे की प्रत्येक भक्ताला आरतीच्या वेळी त्याच्या उपास्य देवतेचं देवाचं दर्शन द्यायचे आणि त्याप्रसंगी लोक आनंदाने चित्कार करायचे। विशेषतः श्री दत्तभक्तांना स्वामींचा सहवास ही एक फार मोठी पर्वणी वाटायची। कारण त्यांना श्री दत्तात्रेयांचं सुरेख दर्शन रोजच घडायचं। आश्चर्य याचं होतं की संस्थांचे महाराज येवोत किंवा एखादा गरीब भक्त येवो, स्वामींनी कधीच भेदभाव केला नाही।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की आपण परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवायला हवी, त्याचं नाम सतत घ्यायला हवं, तरच भगवंताच्या गावाला आपल्याला निश्चितपणे जाता येईल। तुम्हाला एक सत्य सांगतो की आपण अंधकाराच्या अज्ञानी रात्री प्रथम संपवायला हव्यात, तरच ज्ञानाची पहाट उमलून येईल। याचा अर्थ असा की अज्ञान मार्गाने प्रपंचाची वाट चालण्यापेक्षा ज्ञान मार्गाने भगवंत स्मरणाची वाटचाल करणं हे अत्यंत आवश्यक आहे, तरच भगवंत भेटीचा सोहळा जुळून येतो। तुम्हाला आणखी एक सांगतो, नामस्मरणात अखंड राहिलं तर प्रापंचिक संकट वरच्यावर आपसुक झेलली जातात, ती आपल्यापर्यंत येतच नाहीत। ती विलक्षण ताकद फक्त अखंड नाम देतं।

समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. ऐकूया MD पेटकर यांची गीतरचना, संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर लीला कणसे यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना